ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: दिकाना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व आपल्या मित्रांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपलं एज्युकेशन पूर्ण केलेलं असतं इंजिनिअरिंगचं, आणि त्यानंतर ते आपला पुढचा यशाचा प्रवास पुढे करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्या एज्युकेशनच्या आधारावर आणि त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्या आधारावर त्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला असतो। अशा सर्व आपण विद्यार्थ्यांच्या तेरणा अल्युमिनियमच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यांच्या जीवन प्रवासातून आपण प्रेरणा घेत असतो की आपणही पुढे जायला कशा पद्धतीनं हवं आणि आपल्या हातून कमीत कमी चुका होतील। अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री रमाकांत भागवत हराळकर यांना। ते मुळतः राहणारे उमरेगव्हाण, तालुका उस्मानाबाद येथील आहेत आणि त्यांनीही 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या माध्यमातून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। ते सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO म्हणून झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती मूळतः पुणे येथील आहे, स्टार्टअप आहे, पण ते जर्मनीमध्ये राहून गेल्या 5-7 वर्षापासून ते जर्मनीमध्ये राहून या कंपनीचं काम पण पाहतात आणि तिथूनच सगळं वर्क करतात। आज मात्र त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेली आहे, रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूयात। रमाकांतजी, मी आपलं स्वागत करतो।
5: धन्यवाद आणि पहिल्यांदा थँक्यू इथं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल बोलण्यासाठी। तसेच मी धन्यवाद बोलतो श्रोत्यांना पण, जे की आता पुढचे जे पण आपले हे कंटिन्यू ऐकतील। आणि या थँक्यू सो मच।
4: तुमचं खरं तर तुमचं नाव अगोदर आम्ही राजकुमार घोडके यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की तुम्ही त्यांना मोटिवेट केलं आणि जर्मनीला घेऊन गेलात, असा एक आम्हाला उल्लेख त्या मुलाखतीमधून ऐकायला मिळाला। त्यामुळे सर्वप्रथम तर असा विषय आहे की जो त्यांच्या मुलाखतीचा एंड होता तो तुमची सुरुवात, की तुम्हाला 2012 नंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन कसं वाटतंय, तुमच्या जुन्या स्मृती कशा जाग्या झाल्यात ते सांग।
5: ओके, पहिल्यांदा म्हणजे आता 2012 नंतर ही माझी पहिलीच वेळ आहे तेरणा कॅम्पस व्हिजिट करायची, आणि असं अंडरस्टँडिंग झालं होतं की मध्ये जेव्हा हा एक अगोदरचं कॉलेजचं जे इन्फ्रा होतं किंवा जी बाउंड्री होती ती थोडी डिस्टर्ब होऊन नवीन बाउंड्री झाली वगैरे, परंतु जे वाव मुमेंट असते कॉलेजचं, आपण एवढ्या वर्षानंतर आपण कॉलेज बघतोय 10 वर्षानंतर, ऑलमोस्ट 10 वर्षानंतर, तर एक जो खूप मेजर चेंज आहे तो कॉलेजच्या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आढळला मला। आणि आसपासला जर कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये बघाल तर ज्या स्टुडंटच्या गरजेच्या ज्या ॲम्युनिटीज बोलतो आपण किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे आहे ते कम्प्लिटली रिन्यू झालेल्या आहेत, किंवा त्यांच्या एज्युकेशन लेवलच्या, जसे आता तेरणा कॉलेजने नवीन लॅब सेटअप केलेले आहेत जेणेकरून ज्या इंटरनॅशनल लेवलची जी प्रोग्रामिंग असो, ॲपल लॅब आहे किंवा तुमचे जे वर्क मेकॅनिकलचे तुमचे मोठे मोठे वर्कशॉप्स असतील, हे सगळे जे अत्याधुनिक यंत्रणेनुसार सज्ज आहेत ते खरंच प्राऊड फील होते, म्हणजे एवढं 10 वर्षानंतर आत्ता एवढा डिफरन्स बघताना। आणि सध्या काळाची गरज आहे आणि तेरणा कॉलेजनं काळाची गरज पण त्यांनी लक्षात घेऊन ह्या ज्या काही ॲम्युनिटीज असो विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या सुखसोयी, आणि जे मेन म्हणजे यांनी जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन बोलतो आपण, त्याच्यावरती जो त्यांनी काही भर दिला आहे सध्याचा तो प्रशंसनीय आहे.
4: अच्छा, आता खरं तर 35 वर्ष जवळपास कॉलेजला झालेली आहेत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा असं अशी एक परंपरा आहे. पण तुम्ही जे सांगताय त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगतायत, पण काहीतरी मस्ती पण केलेली असणार आहे 2012 साली, त्याची काय आठवण झाली नाही का?
5: डेफिनेटलीसोबत
4: वगैरे असं
5: म्हणजे असे खूप किस्से आहेत. आणि जर एक असा किस्सा सांगायचा झाला की तेव्हा जे टीनेज आपण टीनेज क्रॉस केलेलं असतं आणि त्याच्यानंतर अशा असतात की मित्र आपल्याला बोलतात बाबा असाच एक किस्सा होता. म्हणजे आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती, मी नाव नाही घेत आता कोणाच्या इथे, परंतु त्यावेळेस कोणी असं ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, परंतु मित्र असल्यामुळे काय करायचे तिला असं चिडवायचे माझ्या नावानं. परंतु त्या मुलीला त्या गोष्टी टोलरेट नाही झालेल्या. त्यावेळेस जे प्रिन्सिपल होते जगदे सर, त्यांनी ऍक्च्युली मग तिने कंप्लेंट केलेली माझी तिथे आणि मग सरांनी बोलून घेतलं. आणि त्या म्हणजे पहिल्यापासून तेरणा कॉलेजचे कसे आहेत की जे पण रॉंग बिहेवियर आहे ते कधी तेरणा कॉलेज ऍक्सेप्ट करत नाही, आणि तेव्हा आपण तेच रूल त्यांनी फॉलो केलेले. आणि मग मला केबिनमध्ये बोलवलेलं, मग त्यांनी विचारलेलं की तुझे आई वडील काय करतात, तर तुला हे शोभतंय का? परंतु ज्या निवडली ते मी गोष्टी केलेल्या नव्हत्या, जसं मित्रांनी तिला चिडवलेलं ते मला पण माहित नव्हतं, परंतु त्याचे पडसाद कसे वेगळे उमटले. आणि मग ती पण एक थोडी टर्निंग लाईन होती माझ्यासाठी. परंतु स्पोर्टली जर ती गोष्ट घेतली तर माझ्यासाठी पण चांगली झालेली. आणि ठीक आहे, त्याच्यामधून एक ती थोडं मित्रांमध्ये जे कुतूहल किंवा कुजबूज बोलतो आपण ते थोडंफार झालेलं. परंतु हा हा एक मला
4: रिलॅक्स फील करणार आपण,
5: म्हणजे सध्या रिलॅक्स फील होतो तेव्हा, कारण तेव्हा प्रिन्सिपल सरांच्या समोर तुम्ही उभारताय आणि ते तुम्हाला क्वेश्चन करतात, ते पण ह्या मॅटरवरती. इथे तुमचे एचओडी बसलेले आहेत किंवा त्या टायमिंगचे जे एन्व्हायरमेंटचे सर होते ते सगळे तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतायत आणि तुम्ही येत आहे एकदम खेडेगावामधून. आणि असं कधी मोठ्या लोकांना तुम्हाला फेस करणं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. आत्ता ठीक आहे, आत्ता एक कॅज्युअली किंवा स्पोर्टली आपण तो इव्हेंट घेतो की असं झालं होतं, परंतु हा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
4: ही मुलाखत वहिनी पण ऐकणार
5: नाही? म्हणजे सध्या कसं आहे म्हणजे त्याचं एवढं काय असं हे नाहीये, कारण ज्या होत्या त्या काही गोष्टी शिकण्यासारख्या पण होत्या. आणि आपण शेवटी बोलतो की जे पाठीमागचं होतं जे स्पोर्टली ऍक्सेप्ट करतो आपण, त्याचं तुमच्या मेमरीज आहेत, आठवणी आहेत कॉलेजच्या रिलेटेड.
4: 10 वर्ष झाले किंवा साधारणतः 35 वर्षाची परंपरा एक आहे की सेक्युअर आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आहे, ते काय करतात, म्हणजे केवळ फक्त एज्युकेशनच नाही तर बिहेवियर सुद्धा त्यांचं चांगलं असायला पाहिजे, एक आदर्श नागरिक म्हणून घडायला पाहिजे, अशा पद्धतीचं पण एक वातावरण इथं आहे.
5: हो, हे मी प्राऊडली बोलू शकतो की कॉलेजने टाइम टू टाइम त्यांच्या सिक्युरिटी पॉलिसीज पण रिव्हाइव्ह केलेल्या आहेत. आणि स्पेशली मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत. इवन इनफॅक्ट इथं राहणाऱ्या गर्ल्स हॉस्टेलवरती मुली असेल त्यांच्यासाठी जे टाईम बाउंड आहे, प्लस जे त्यांची सेक्युरिटी आहे किंवा लेडीज स्टाफ आहे जो त्यांना ऑपरेट करतो, ह्या गोष्टी खूप म्हणजे इम्प्रूव्ह झालेल्या आहेत टाईम टू टाईम आणि चांगल्या आहेत त्या गोष्टी.
4: जसं की आता आपण चर्चा करत आहोत ते रमाकांत भागवत हराळकर यांच्याशी, सध्या जर्मनीमध्ये आहेत. आणि आपण आता आज ज्यावेळेस रेडिओ तेरणाच्या कॅम्प इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला व्हिजिट केलेली आहे, जुन्या स्मृतींना पण आपण उजाळा देत आहोत. पण आपलं इंजिनिअरिंगचं इथलं ॲडमिशन, त्याच्या अगोदरचं शालेय जीवन हे कसं होतं, तुमचं स्कूलिंग कुठे झालं? मग
5: बेसिकली माझं जे 7वीपर्यंतचं शिक्षण होतं आमच्या गावामध्ये, तेव्हा 7वीपर्यंत शाळा होती, नंतर डिग्रेड झाली
4: उमरेपर्यंत
5: आहे. हो, उमरेगावांमध्ये, उमरेगावानंतर मग आम्हाला जवळचं मोठं गाव म्हणजे बेंबळी, जिथे माझं 8वीपासून ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. श्री सरस्वती महाविद्यालय त्या स्कूलचं नाव आहे. आणि तिथून 10वीनंतर माझं होतं की एक मी उस्मानाबादला ॲडमिशन वगैरे घ्यावं, परंतु जे गाईड करणारे होते, जसं माझे आई वडील हे शेतकरी असल्यामुळं त्यांना, आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 10वी पासआउट होणारा मीच पहिला होतो तेव्हा.
4: अरे
5: हो. आणि त्याच्यानंतर मग गायडन्स वगैरे जो कन्सेप्ट आपण बोलतो की गायडन्स केलं पाहिजे, तो असं विचारून मग किंवा त्याच्यामुळे माझं जे 12वी 11वी लोहारामधून जे नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथून 10वी 12वी झालं. आणि तेरणा कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालं. आणि याच्यामागे खूप लहानपणापासूनची हिस्ट्री आहे. म्हणजे तेव्हा कसं व्हायचं, कधी तर तुम्ही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उस्मानाबादला येणं व्हायचं. आणि मग जे तेरणा कॉलेज जो माझ्या गावाहून उस्मानाबादला रोड जातो तो तेरणा कॉलेजच्या थोडे 2-3 किलोमीटर दूरून जातो. आणि तिथून कसं होतं, तेव्हा कॉलेज स्पष्ट दिसायचं. आणि असं तर बसमधून बोर्ड दाखवायचे कोणी पण की ते जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि तिथे जे शिकायला असतात ते खूप म्हणजे लांबून येतात, दुसऱ्या राज्याचे असतात किंवा त्याच्यासाठी खूप क्वालिफाय असावं लागतं. लहानपणापासून सातवी आठवीपासून असं वाटायचं की अट्रॅक्शन होतं की बाबा मनामध्ये हा हे इथं आपल्याला ॲडमिशन भेटलं पाहिजे कॉलेजला किंवा आपल्याला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. म्हणजे माहीत तेव्हा काहीच माहीत नव्हतं की इंजिनियर म्हणजे असतं काय हे पण माहीत नव्हतं. परंतु एक मनामध्ये कुठेतरी खूनगाठ झालेली की बाबा हा आपल्याला मोठेहून इंजिनियर व्हायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी पुढे करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ह्या कॉलेजचं आकर्षण होतं. आणि अशा दृष्टी अशा ह्याच्यामधून जे बोलतात ना की आपण तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मनापासून प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या वेळेने तुम्हाला येते बाबा मिळते तुम्हाला. तर मी याच्यावरती विश्वास ठेवतो कारण त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून इच्छुक असाल आणि तुम्ही जर त्याच्या रिलेटेड प्रयत्न इथे प्रयत्न खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट 100% तुम्हाला भेटते. त्याच्यामध्ये काहीही वावग नाही आहे.
4: जसं आता तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं ऍडमिशन झालं अर्थातच राजकुमार यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुमचं 4 वर्षाचं अॅकॅडमिक्स त्यांना इंग्रजीची जास्त भीती होती. तुम्ही दोघंजण एकत्र मित्र राहिलेला आहात तर तुम्हाला पण इंग्रजीची भीती होती किंवा कसं होतं आणि मग त्याला तुम्ही ओव्हरकम केलं का?
5: हो, इंग्रजीची भीती ही फर्स्ट प्लेसवरती होती माझ्यासाठी. इनफॅक्ट जसं माझा मित्र राजकुमार घोडके बोलला इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मला होती कारण माझं ॲटलिस्ट उस्मानाबादला कसं होतं उस्मानाबादच्या एज्युकेशनमध्ये इंग्लिश हे थोडं 11वी 12वीपासून ते थोडं पुश करतात. परंतु माझं लोहाऱ्याला परंतु लोहाऱ्यामध्ये पण आता क्वालिटी त्यांची इन्क्रीज झाली आहे. परंतु माझं थोडी होती भीती जी माझी भीती इथं इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन होईपर्यंत होती. परंतु इथं नंतर जसं शिक्षकांचं डेली जे कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन आहेत ते लोक इंग्लिशमध्ये प्रेफर करतात आणि बाकीच्या आता काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं ते लोक तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिकवतात परंतु तेरणा कॉलेजमध्ये ते लोक प्रेफर नाहीत करत कारण हे लोक ट्राय करतात की विद्यार्थ्यांचं 100% बेनिफिट विद्यार्थ्यांना झालं पाहिजे जेणेकरून ते. आणि इथं माझी खरी इंग्लिशची भीती इथं कमी झाली तेरणा कॉलेज.
4: मग ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं त्यावेळेस कधी असं जाणवलं का की तुम्हाला जर समजा आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आपलं एज्युकेशन किंवा आपल्या वेगळ्या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम असला पाहिजे, आपल्याला वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस केले पाहिजे, तर त्यासाठी कॉलेजकडून काय तुम्हाला मदत झाली का?
5: खरं सांगायला गेलं तर कॉलेजकडून वेळे म्हणजे टाईम टू टाईम जे मोटिवेशन असतं किंवा जे गायडन्स वगैरे असतं ते टाईम टू टाईम भेटलेलं. आणि त्यावेळेस त्यांनी खूप सारे असे इनिशिएटिव्ह सुरू केले होते जसे की लॅबमध्ये प्रोग्रामिंग करून घेणं असो किंवा जे बाहेरच्या जगामध्ये कसं एज्युकेशन असतं त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणं आणि आउट ऑफ तुमचं सिलॅबस सोडून की बाबा काही गोष्टी किंवा वर्कशॉप घेणं ह्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर केल्या आणि मला वाटतं की त्याच्यामधून खूप मोठी प्रेरणा भेटलेली आहे.
4: अच्छा, जसं की तुम्ही साधारणतः 2008 पासून 2012 पर्यंत तुमचं इंजिनिअरिंगचं हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं होतं, त्या काळात काही एवढा सोशल मीडियाचा म्हणा किंवा मोबाईलचा एवढा काही हार्ड अँड कोर विषय नव्हता जसा आत्ता आहे, तुम्ही काय डिफरन्स पाहता? आज तुम्ही जर्मनीमध्ये आहात, साधारणतः 2017 साली आपण जर्मनीमध्ये गेलात असं म्हटलेलं आहात, 5 वर्ष झालं तिथं तुम्ही कार्यरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं की काय नेमका म्हणजे असा काही खूप मोठा डिफरन्स आहे का किंवा त्याचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला?
5: ओके, आपण टेक्नॉलॉजी जी आहे टेक्नॉलॉजीचा दोन्ही प्रकारे होतो. तर कोणतीही गोष्ट आपण म्हणतो की अति केली तिथे माती होते. मग सध्याची टेक्नॉलॉजी आहे जेवढं तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल तेवढं तुम्हाला फायदाच भेटेल. परंतु सध्याची काही पर्सेंटेज जी युवा आहे जसं की आता ते तासन तास तुमचं यूट्यूबवरती जे नॉन कल्चर नॉन तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघतात ते तुम्हाला लॉस देतं. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघाल तर ते तुम्हाला डेफिनेटली फायदा देतं. आणि जसं तुम्ही क्वेश्चन विचारलं की तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काही फरक आहे का, डेफिनेटली तेव्हाचं जे युग होतं ते तेवढं सोशल मीडिया फ्रीक नव्हतं जे सध्याचं आहे. मी खूप सारा म्हणजे मेजर डिफरन्स बघतो कारण तेव्हा जर एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं झालं तर जो सध्या जो कंटेंट अवेलेबिलिटी बोलतो आपण तो कंटेंट अवेलेबिलिटी सध्या एवढी इझी आहे तुम्हाला जी की तेव्हा नव्हती. इवन तुम्ही राजकुमार घोडकेच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता तेव्हा जे इंटरनेट होतं खूप कॉस्टली होतं, तासाला तुम्हाला 25 रुपये आणि तेव्हा 25 रुपये म्हणजे खूप मॅटर करायचे लोकांना आणि त्याच्यामधून एज्युकेशन घ्यायचं खूप हार्ड होतं आणि सध्या तुम्हाला खूप इझी आहे ह्या गोष्टी. आणि सोशल मीडिया म्हणजे असं नाही की तुम्ही सोशल मीडिया फ्रीक असलं पाहिजे. इनफॅक्ट मी सोशल मीडियावरती फक्त 1-2 प्लॅटफॉर्मवरती आहे जे पण मी यूज नाही करत. मी फेसबुकवरती नाही आहे, माझं फेसबुकवरती होतो मी अगोदर परंतु फेसबुकवरती नाही आहे मी सध्या. त्याचा परंतु तोटा काही जाणवत नाही आहे. मेन म्हणजे काय, तुम्ही अचीव काय करता, तुमचं स्वतःचं करिअर कसं तुम्ही बिल्ड करता? कारण एज्युकेशन खूप इझी आहे सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं तर, कम्पेअर टू पास्ट वन डिकेड.
4: अच्छा, म्हणजे सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेणं हे आपल्या हातामध्ये,
5: आपल्या हातामध्ये आहे.
4: पण जर एकदा त्याच्यामध्ये वाहवत गेले की मग पुन्हा आपण ते आपल्या कंट्रोलमध्ये काही राहणार
5: नाही. बरोबर. कारण सोशल मीडिया कसं आहे, तुमचा वेळ जो जातो तुम्हाला समजत नाही. आणि मेन काय, आपण सध्याच्या जगामध्ये कसं आहे, टाइम इज इक्वल टू मनी. मग तुम्ही टाइम स्पेंड करताय म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या जवळचा पैसा खर्च करताय.
4: बरोबर.
5: तर मग हा डिफरन्स क्लिअर आहे तो आपण अंडरस्टँड केला पाहिजे.
4: अच्छा.
5: आणि त्याच्याप्रमाणे सोशल मीडिया खराब नाही असं बोलत नाही, परंतु जसं तुम्ही बोललात की सोशल मीडियाचा जसा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे तसा आपण स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, पर विदाउट म्हणजे त्याच्यामध्ये वाहून न जाता.
4: आता एक आता असा विषय येतो की जसं तुमचं 2012 साली तुम्ही पासआउट झाला, 2017 साली जर्मनीला गेलात, मध्यंतरीचे 5 वर्ष आणि आताचे हे 5 वर्ष, काय डिफरन्स आहे किंवा काय तुमच्या लाईफमधला चेंज आहे?
5: लाईफमधला चेंज प्लस मी कॉलेजमधला पण चेंज अनुभवला त्याच्यामध्ये. 2012 जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन नावाची गोष्ट खूप कमी होती. म्हणजे कसं होतं, तेव्हा 1 ते 2 कंपन्या आल्या होत्या आय थिंक, आणि ते पण गव्हर्नमेंट रिलेटेड होत्या, जसं की मिलिटरीमध्ये हायर करणं वगैरे. परंतु जो आता मेजर डिफरन्स कॉलेजमध्ये पण बघतो, कॉलेज हे सध्या यांचं वेल इस्टॅब्लिश डिपार्टमेंट आहे जे कॅम्पससाठी वर्क करतं. आणि खूप सारे बघतो मी आणि प्राऊड फील पण करतो सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी की डिरेक्टली त्यांना ऍक्सेस भेटतो मोठ्या कंपन्या, TCS असो किंवा इन्फोसिस असो किंवा बाकीच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथं त्यांना इझिली ऍक्सेस भेटतो कॅम्पस सिलेक्शनमध्ये. हां, आणि माझी गोष्ट सांगायची झाली तर तेव्हा कॅम्पस सिलेक्शन झालेलं नव्हतं, मग आमच्यासाठी स्ट्रगल पॉईंट होता तेव्हा. मग माझा फर्स्ट जॉब मी 1 जानेवारी 2013 जॉईन केलेला, आणि त्याच्यासाठी पण थोडं स्ट्रगल करावं लागलं, ॲडिशनल क्लासेस वगैरे घ्यावे लागले. आणि माझी पहिली कंपनी होती इसन एनर्जी कन्वर्जन डिव्हायसेस, देखील मुंबई लोकेटेड आहे, नरीमन पॉईंटला आहे ती, तो माझा पहिला जॉब. आणि मग तिथून मी 1.5 वर्ष केलं तिथं. नंतरची माझी दुसरी कंपनी होती इन्फोसिस होती माझी. परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच की तेव्हा कॅम्पस सिलेक्शन थोडं कमी असताना पण तेरणाचं जे एज्युकेशन होतं ते मॅटर केलं, ज्यानं आम्हाला खूप गाईड केलं इवन नॉन कॅम्पस सिलेक्शनसाठी. आणि सध्या तर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे कॅम्पस सिलेक्शन. आणि माझं हां जर्मनीपर्यंत जो आहे, त्याच्यानंतर मी इन्फोसिसमध्ये 2015 केलं, मिड ऑफ 2015. आणि मग इन्फोसिसचा क्लायंट होता तेव्हा वोडाफोन जर्मनी. मग वोडाफोन जर्मनीचं इथं ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्या कंपनीचं नाव आहे वोडाफोन इंटेलिजन्स सोल्युशन्स. मग माझं तिथं सिलेक्शन झालेलं 2015. मग तिथून मी 2017 जवळपास माझी पहिल्यांदा मी त्यांच्याकडून ऑनसाईट कन्सेप्ट, मे बी सगळ्यांना माहीत असेल, मग त्याच्या थ्रू मी जर्मनीला फर्स्ट टाईम व्हिजिट केली होती. मग तेव्हा तिथं गेल्यावरती असं रिअलाईज झालं की हां, इथून पुढचं जे फ्युचर आहे आपल्याला की आपण जर्मनीमध्ये करू शकतो. कारण त्याच्यामध्ये पण कारणं होतं, त्याच्यामागं पण कारणं होते की का मी जर्मनीच निवडलं, कारण माझ्यासाठी एक्सपोजर जर्मनी भेटलं होतं. आणि जे इवन अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही राजकुमार घोडकेकडून ऐकू शकता की कसा डिफरन्स आहे, कल्चरल डिफरन्स जो मॅटर करतो, कल्चरल डिफरन्स झालं, वर्क इन्व्हॉल्वमेंट आहे, आपण कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी दिली नाही पाहिजे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या जर आपण इम्पॉर्टन्स कोणत्याला दिलं आणि नाही पाहिजे हे सध्यापासून जर डिसाईड केलं तर पुढची जी जर्नी आपण बोलतो ती खूप इझी जाते, खडतड मारण्यापेक्षा खूप इझी होते.
4: अच्छा, आता हा जो 5 वर्षाचा कालावधी आहे जर्मनीमधला, म्हणजे तुम्ही तिथं राहताय आणि मूळतः असा विषय आहे की उमरे गव्हान ते जर्मनी, म्हणजे शालेय शिक्षण उमरे गव्हानमध्ये, म्हणजे एकदम ग्रामीण भागामध्ये, म्हणजे कदाचित पाय चप्पल पण असेल शाळेमध्ये जात असताना, किंवा लोहाऱ्यामध्ये पण काही वेगळी परिस्थिती असेल असा भाग नाहीये. आता जर्मनीमध्ये ज्यावेळेस 1-5 वर्ष राहताय तर तिथं राहत असताना तुम्हाला तुमचं गाव कसं दिसतं, किंवा इथला जो तुमचा मित्रवर्ग आहे शालेय जीवनातला, कॉलेज जीवनातला, तो कसा दिसतो, तुम्हाला काय वाटतं की नेमका काय चेंज व्हायला पाहिजे जेणेकरून आयुष्यामध्ये त्यांच्या पण असं काहीतरी विषय होऊ शकेल?
5: म्हणजे मेन पहिला डिफरन्स जो बघतो मी, म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन जो आहे एज्युकेशन रिलेटेड तो बदलला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन हे फक्त तुम्हाला जॉब घेण्यासाठीच इम्पॉर्टंट नाही आहे. एज्युकेशन हे तुमचं जे दैनंदिन व्यावहारिक जीवन आहे त्याला पण उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी हे एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे मी मेन डिफरन्स बघतो. आणि बाकी जर्मनीमध्ये राहणीमान आणि इथं राहणीमान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की त्या लोकांना जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या इझिली अवेलेबल आहेत, आणि खूप सारे त्यांच्या, म्हणजे आता फरक ह्याच्यामध्ये आहे की तो जो देश आहे त्या देशानं टाईम टू टाईम त्यांचे एज्युकेशन पॉलिसी रिवाइज करणं, जे की आपल्या इथं सध्या होत आहे परंतु स्लोली होत आहे.
4: टाइम मॅनेजमेंट हा सर्वात
5: हो, टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा. इवन अगोदरच्या इंटरव्ह्यू मध्ये एक रेफरन्स मी घेऊ इच्छितो, जसं पंक्च्युअलिटी बोलतो आपण, पंक्च्युअलिटी आणि प्रामाणिकता. पंक्च्युअलिटी जर म्हणाल तर त्याला आपण मराठीमध्ये काय बोलू शकतो, मला मराठीमध्ये समय सूचकता
4: सेन्स ऑफ ह्युमर आहे, वेळेचं बंधन पाळणं आहे,
5: राईट, वेळेच्या
4: बाबतीमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे असा विषय,
5: वेळेचं आणि प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा म्हणजे असा नाही की तुम्ही दुसऱ्याला दाखवा, प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःसाठी. आणि प्रामाणिकपणा हा विद्यार्थ्यासाठी पण लागू होतो की म्हणजे तुम्ही बाहेरच्या किंवा आता कधी कधी ग्रामीण भागातून आल्यामुळे आई वडील विचारतात की बाबा तुझा रिझल्ट काय आहे, तरी ते विद्यार्थ्याने प्रामाणिक झालं पाहिजे की तुम्ही आई वडील प्रामाणिक मधले काही विचारत नाहीत, आई वडील फक्त एवढे विचारतात की तुमचा रिझल्ट काय. मग विद्यार्थ्याने सगळं करा, परंतु रिझल्टसाठी जे गोष्टी लागतात, रिझल्टसाठी काय लागतं, तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर अभ्यास करणं हे प्रामाणिक, स्वतःसाठी राहा प्रामाणिक. जेवढं तुम्ही स्वतःसाठी प्रामाणिक राहाल ते तुमच्या आचरणामधून आणि विचारामधून ऑटोमॅटिकली प्रेझेंट होतं बाहेरच्यांसाठी पण.
4: अच्छा.
5: आणि जर मेन डिफरन्स आहे जो हाच दो मेन, तुमचं प्रामाणिकता, वेळेबद्दल प्रामाणिकता आणि व्यवहारामधील प्रामाणिकता.
4: रमाकांतजी, आणखीन एक असा विषय तो म्हणजे तुमचे आई वडील शेतकरी आहेत असं तुम्ही म्हटलेला होतात, मग आई वडिलांनी तुम्हाला किती सपोर्ट केला किंवा तुम्ही 5 वर्षाला आता जर्मनीत राहतायत, आई वडिलांना नेमकं काय वाटतं?
5: माझ्या या जर्नीबद्दल डेफिनेटली आई वडील जे आहे ते प्राऊड फील करतात. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये इवन माझे चुलते आणि बाकीचे जे पण आमची आपण गावाकडे भाऊकी वगैरे बोलतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 10वी नंतर 12वी पास होणारा आणि गावामध्ये त्यावेळेस पहिला इंजिनियर अशा ह्याच्याकडून खूप आहे, कौतुक आहे नातेवाईकामध्ये आणि त्यांना पण चांगलं वाटतं. आणि आहेत म्हणजे आता प्रयत्न जे करत आहो मी पण प्रयत्न करत आहे की बाबा आपल्या इकडल्या ग्रामीण लोकांना कशी अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा याच्यामध्ये.
4: आणि कधी गावाकडे गेल्यानंतर मग बाकीच्या मुलांना वगैरे समजावून सांगणं, जे आता स्कूल कॉलेजमधले आहेत त्यांना?
5: हो, जेव्हा पण मला वेळ भेटतो माझ्या वेळेतून तेव्हा मी प्रेफर करतो की त्यांना एज्युकेशनमध्ये गायडन्स देणं. आणि कोणतंही एज्युकेशन हे कमी जास्त कधीच नसतं, मी याला मान्य करतो. तुम्ही इंजिनिअरिंग असो, तुमचं BSc असो किंवा काहीही तुम्ही शिका, सगळ्या एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स, प्रत्येकाची व्हॅल्यू ही प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी आहे. मग हे तुमच्यावरती आहे, एज्युकेशन तुम्ही कोणत्या धोरणासाठी घेता आणि कशा, परंतु एवढंच हे करतो की तुम्ही सातत्य जर ठेवलं, प्रयत्न ठेवले, तर तुम्हाला यश नक्की भेटतं. तुम्ही कोणतीही फील्ड घ्या. आणि इंजिनिअरिंग ही अशी आहे, इंजिनिअरिंग ही आहे देशाचं जडणघडण करणारी बोलतो आपण त्यासाठी. मग ती तर फील्ड एकदम चांगली आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, परंतु बाकीच्या फील्ड पण डावलल्या गेल्या नाहीत पाहिजेत.
4: हा तर झाला आई वडिलांचा विषय, बाकीची फॅमिली तुमची काय आहे, तुमच्या वाईफच्या बाबतीत पण सांगावं की ते तुमच्यासोबतच काम करतात, कसं आहे?
5: हो, माझी वाईफ माझ्यासोबतच काम करते, सोनल देवाडे नाव आहे तिचं. तिचं पण इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून. ती प्रॉपरची औरंगाबादची असल्यामुळे त्याचं एज्युकेशन हे पूर्ण औरंगाबादमध्येच कम्प्लीट झालेलं आहे. परंतु हा सध्या आम्ही जर्मनीमध्ये एकत्रच राहतो आणि ती पण सेम कंपनीमध्ये वर्क करते जिथे मी वर्क करतो.
4: जसं की एक हा एक क्युरियोसिटीचा प्रश्न असतो, माझ्या पण वैयक्तिक क्युरियोसिटीचा हा प्रश्न आहे की तुम्ही आपण इकडे जाऊ सुसंवादमध्ये राहतो, उमरेगावांमध्ये राहतो, आपल्याला खूप लोकांसोबत राहण्याची सवय लागलेली असते, दररोज मित्रांसोबत गप्पाटप्पा मारण्याची सवय लागलेली असते, तुम्ही 5 वर्ष झालं जर्मनीत राहतायत, ह्या सगळ्या कल्चरला मिस केल्यासारखं वाटतं किंवा कधी असं खूप वाटतंय का की नको आपण सगळं गावाकडे जाऊन शेती केलेली बरी?
5: तुमचं जे इन्व्हायरमेंट असतं लहानपणापासून जिथं तुम्ही वाढलात किंवा मित्र आहेत तुमचे, मैत्रिणी आहेत, डेफिनेटली ते तुम्हाला मिस होतात, कारण जे तुम्ही टाइम स्पेंड केला असतो. इवन जो इंजिनिअरिंगचा माझा इथला 13 वर्षांमधल्या आठवणी आहेत, जो वीकेंड सॅटरडे संडे असायचं आम्ही कॅम्पसमध्ये, जो आपण पार्टी कन्सर्ट बोलतो, मग तसं मित्रांसोबत एन्जॉय करणं किंवा कॉलेजचे जे फंक्शन आम्ही अटेंड करायचे, आम्ही असं कॉलेजचं कोणतंच फंक्शन सोडलं नाही की जिथं आम्ही असं ऑर्गनायझर किंवा आम्ही व्हॉलंटरी पार्टिसिपेंट नाही झालो. आम्ही जिथं आम्हाला भेटायचं तिथं आम्ही ट्राय करायचं, जिथं केव्हा कधी नाही भेटायचं, परंतु आम्ही ऑडियन्समधून 100% जायचं. तर ह्या गोष्टी डेफिनेटली मिस होतात. नंतर कॉलेजनंतर पण जो मित्रांचा ग्रुप होता, जेव्हा मी जॉब पुण्यामध्ये करत होतो, तेव्हा पण त्या पण आठवणी आहेत, डेफिनेटली मिस करतो. परंतु जे बोलतात ना की टाईम तुम्हाला फ्लो सोबत गेलं पाहिजे, ज्या मित्रांसोबतच्या आठवणी असतात डेफिनेटली ह्या तुमच्या लॉंग लास्टिंग असतात, आयुष्यभरासाठी असतात, परंतु ज्या तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुमच्या समाजासाठी जे आपण देणं लागतो त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि कुठं ते तुम्ही कर्तव्य पार पाडताना भले ह्या तुम्हाला गोष्टी आल्या तरी तुम्हाला थोडं साईड करावं लागतं त्याला. आणि हां म्हणजे डेफिनेटली आई वडील माझे इथं राहत असल्यामुळे मी मिस करतो इथं राहणं इंडियामध्ये. आणि जे कर्तव्य आहे तुमचं ते कर्तव्यासाठी तुम्हाला तिथे जर्मनीमध्ये पण तुम्हाला राहावंच लागतं.
4: आणि शेवटी हाच प्रश्न की परत तुम्ही एकदा 2012 नंतर 10 वर्षानंतर या कॅम्पसमध्ये आलात. कॅम्पसमध्ये आल्यानंतर जसं सुरुवातच आपली झाली होती की जुन्या स्मृतींना काय उजाळा मिळाला, तसं एखादं गाणं काय डोक्यामध्ये चालू होतं?
5: गाणं ऍक्च्युली मला ना
4: आवड आहे याची, गाणे ऐकण्याची,
5: गाणे ऐकतो वगैरे मी. परंतु मला एक गॅदरिंग मधलं आठवतंय, एक ईएनटीसी डिपार्टमेंट मधून सर होते, सरांचं नाव मला आठवत नाहीये, परंतु त्यांचं गाणं ते खूप सुंदर गायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि त्यांचं गाणं एक त्यांनी खूप सुंदर गायलं होतं, बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना हजार, ते गाणं जेव्हा आपण कॅम्पस व्हिजिट करतो तेव्हा मला ते गाणं आठवतं, म्हणजे आठवतं सर ते खूप सुंदर गायचे. आणि प्रत्येक कॉलेजच्या इव्हेंट मध्ये त्यांचं एक गाणं असायचं, परंतु एक ते गाणं हे खूप पॉप्युलर झालं होतं त्यावेळेस त्यांचं. हे गाणं मला प्रत्येक वेळेस आठवतं जेव्हा पण मी इव्हन कॅम्पसच्या जवळून जरी गेलो असेल कधी, तर तेव्हा ते गाणं मला आठवतं सरांचं.
4: रमाकांत जी, खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर केले, खरं तर अजून गप्पा मारावे वाटतात. कारण तुमचं जर्मनीमधलं डेली लाईफ कसं असतं, तिथं तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे ऍक्च्युअली पूर्ण तुमची जर्मनीची लाईफस्टाईल कशी आहे याविषयी खरं तर. पण आपण निश्चित, तुम्ही असं म्हणलात की डिसेंबरपर्यंत तुम्ही इथं आहात, आपण परत एक इंटरॅक्शनचा असाच एक प्रोग्राम ठेवूया जो की तुमच्या एज्युकेशन किंवा नोकरीच्या अशा गोष्टीला न धरता एक जीवनशैली आणि माणसाचं या पद्धतीनं पण आपण एक चर्चा करूयात निश्चित याविषयी.
5: नक्की.
4: आणि आपण किमान विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन भेटायला पाहिजे, त्यांना पण आउट ऑफ कंट्री जाता येऊ शकतं, अशा पद्धतीनं त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. याविषयी तुम्ही जे काही आत्तापर्यंत जे काही आपल्या बोलण्यातून आपल्या संवादातून जे काही बाहेर आउटपुट निघालेलं आहे त्याच्यातून निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळणार आहे, ऐकणाऱ्यांना मिळणार आहे. केवळ इंजिनिअरिंग म्हणूनच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये इतरही भागामध्ये जे एज्युकेशन घेत आहेत त्यांनासुद्धा खरं तर इन्स्पिरेशन भेटणार आहे. रमाकांत भागवत हराळकर, आपण या ठिकाणी आलात, सध्या आपण जर्मनीमध्ये आहात पण आज आता तुम्ही गावामध्ये आहात, त्यासाठी तुम्हाला जास्त आनंद असणार आहे. पण तुम्ही या ठिकाणी येऊन रेडिओ तेरणाला जे व्हिजिट केली, आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल धन्यवाद.
5: आभारी आहे मी. पण हो, एक पॉईंट मी बोलायचा विसरलोच, म्हणजे जसं अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण एक रेफरन्स होता की जे रेडिओ कन्सेप्ट आहे, कॉलेज रेडिओ, हे फक्त आत्तापर्यंत आपण मूवीमध्ये किंवा जे बिग कॅम्पसेस आहे जसं IIT असेल, NIT असेल किंवा जे प्रायव्हेट मोठे कॉलेजेस आहेत फक्त तिथेच हा कन्सेप्ट एक्झिस्ट करत होता.
4: पण हा कॉलेजचा नाही पूर्ण जिल्ह्याचा झालेला.
5: हो, आणि हा आता तो पण तेरणा कॉलेजहून ऑपरेट होतो हे खूप म्हणजे असं प्राऊड फील गोष्ट आहेच आहे. परंतु ही एक अपॉर्च्युनिटी पण आहे प्रत्येकासाठी जे कोण, आणि जे रेडिओ कल्चर इव्हन हा एक करिअरचा पण भाग आहे. असं नाही आहे की आपण फक्त रेडिओमध्ये गाणी ऐकण्यासाठी वगैरे, परंतु हे खूप करिअर अपॉर्च्युनिटी आहे. आणि जे तुम्ही डेली करिअर कसं डेव्हलप होतं जर इथं बघायला मुलांना भेटत असेल तर ती खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि मला खूप चांगलं वाटलं जो ते रेडिओ तेरणाचा इनिशिएटिव्ह आहे. आणि मी पण जे आपले श्रोते आहेत त्यांना सांगू इच्छितो,
4: ॲप डाउनलोड करा.
5: यांनी खूप इनिशिएटिव्ह आणि चांगल्या खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती यांची अवेलेबिलिटी आहे, जसं अँड्रॉइड ॲपला आहे किंवा आयफोन ॲप आहे, तिथं तुम्ही रेडिओ ॲप डाउनलोड करू शकता आणि 24/7 यांना ऐकू शकता 90.4 FM फ्रिक्वेन्सीवरती. धन्यवाद श्रोत्यांना पण आणि इथे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तेरणाला पण मी धन्यवाद बोलतो.
4: मित्रांनो, हे होते रमाकांत भागवत हराळकर, जे मूळ उंबरेगव्हाण तालुका उस्मानाबाद येथील रहिवासी, 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून यांनी एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि सध्या ते CEO आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण आहेत झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडची. हे पुणेचे स्टार्टअप आहे पण सध्या जर्मनीमधून ते सर्व काम पाहतात. रमाकांतजींनी येऊन या ठिकाणी सर्व भावना शेअर केल्या, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर। मोबाईल 82 91 21 87 35। प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुते हो, नमस्कार श्रुते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशी वाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्ट्रम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटी एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडं आहे बॅग. बरोबर वाचायला मी बरोबर येते ते असं वाचायला लागलोय मी.
1: कसं होतं? इकडं होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे रिपीट येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे होती.
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल ए एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स शंभर ग्रॅम प्रतिकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: नाही लगीन झालं गोंधळ झाला आता एक काम हो उरलं
1: आता आणि काय उरलं

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आपण म्हणतच असतो की जिंदगी एक ख्वाब है, जिंदगी एक दर्पण है, जिंदगी दवा है, जिंदगी इनायत है, जिंदगी बेखुदी है, जिंदगी प्यार का गीत है, जिंदगी दर्द है, अशी नावाविध रूप घेऊन हे जीवन अर्थात जिंदगी आपल्या समोर येत राहते. तर या जिंदगीचे अर्थात जीवनाचे अनेक रंगाचे आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर ऐकूयात जिंदगीला समर्पित असलेली ही सदाबहार गीतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत RD बर्मण.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या संदर्भातील गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत जयदेव आणि चित्रपट आहे हम दोनों.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायक कलाकार अनुप घोषाल आणि चित्रपट आहे मासूम.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत उषा खन्ना आणि चित्रपट आहे आप तो ऐसे ना थे.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे शोर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अंदाज़.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्नाडे. गीत आहे योगेश यांचं, संगीतकार आहेत सलील चौधरी आणि चित्रपट आहे आनंद.

आपकी कसम या चित्रपटातील हे गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. हे गीत आपण ऐकतोय स्वर बहार या कार्यक्रमातून.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सफर.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात काला पत्थर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या विषयी आपण आपली मतं नोंदवू शकता, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता, यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, अर्थात 9970 500 900. आपण स्वर बहार या कार्यक्रमात पुन्हा भेटणारच आहोत एका नव्या थीमसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला,

मोबाईल 82 91 21 37 35 प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम असं बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते। आणि आजचा देखील बिग स्टार जो शो आहे तो अगदी स्पेशल आहे। अगदी इतक्या सुंदर माणसावरती आजचा बिग स्टार शो घेऊन मी आपल्यापर्यंत आज आलेली आहे, त्यामुळे कोणीही मिस करू नका। जे श्रोते लाईव्ह ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला 99705900 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते। तर श्रोते हो, आपल्या देशामध्ये अनेक प्रचलित शब्द आहेत जे प्रामुख्याने वापरले जातात। यामध्ये घराणेशाही हा शब्द देखील असाच प्रचलित आहे, परंतु जी आपल्याकडे संगीत क्षेत्रातील घराणी आहेत तीही अशीच आहेत, परंतु फक्त त्या घराण्यात येऊन चालत नाही तर तो वारसाही चालवावा लागतो। याचंच एक उदाहरण आणि अशाच कलाकाराला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत, ज्यांनी फार धाडसानं आणि आपल्या कमाल कौशल्यानं आपलं स्थान निर्माण केलंय। द ग्रेट किशोरदा यांचे सुपुत्र अमित कुमार। श्रोते हो, जरी किशोर कुमार पिता असले तरी तेवढ्याच कमालीचे अमित कुमार देखील निघाले, तेव्हा जाणून घेऊयात या अवलिया कलाकाराचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार द ग्रेट सिंगर अमित कुमार।

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांच्यावरती. श्रोते हो, अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 रोजी द ग्रेट किशोदा यांच्या घरी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अमित देखील गाणी गायचे, परंतु बंगाली सुपरस्टार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी फारच सुंदर असं गीत गायलं आणि वारंवार प्रेक्षकांनी त्यांना परत गाण्याचा आग्रह देखील केला. आणि इथूनच किशोरदा म्हणजेच किशोर कुमार यांनी अमित यांना मुंबईला आणण्याचा विचार केला. याच सोबत त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या 2 चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देखील अमित कुमार यांना दिली. यामध्ये दूर गगन की छाव में आचल के तुझे या गीतांचा समावेश होता.

मंडळी 1973 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अमित यांनी त्यांचं पहिलं व्यावसायिक गीत गायलं, ते दरवाजा या चित्रपटासाठी. सपन जगमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं होश में हम कहा हे गीत होतं. 1978 मध्ये देश परदेश या चित्रपटातील नजर लागे ना साथियो हे गीतही लोकप्रिय झालं. परंतु यानंतर त्यांना मोठा ब्रेक किंवा यश ज्या गाण्याने दिलं ते होतं आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं बालिका वधू या चित्रपटातील. ते गीत होतं

या गीतानं त्यांना राष्ट्रीय गायकांच्या यादीत आणलं. या गाण्याने 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीतांचा दर्जा देखील दिला. 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीताचा दर्जा दिला.

वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हाट्सअप. वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि अशीच सदाबहार गीत आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय ते. श्रोते हो, यानंतर 1978 मध्ये आणखीन एक सुंदर गाणं अमित कुमार यांचं आलं कसमे वादे या चित्रपटातील. यानंतर त्यांनी चोर के घर में चोर, आंधी, आपके दिवाने, खट्टा मीठा, गोलमाल, देश परदेश, परवरिश, गंगा की सौगंध या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सोबतची ही गाणी लोकप्रिय होत होती. यानंतर त्यांच्या करिअरमध्ये आणखीन एक मेगा हिट चित्रपट आला, तो होता लव्ह स्टोरी. या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार यांच्या वाट्याला आली आणि लता मंगेशकर यांच्या सोबत

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो जे श्रोते लाईव्ह ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा बिग स्टार शो हा कसा वाटतोय ते। श्रोते हो, लव्ह स्टोरीच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी अमित यांना 50-50 आखिर क्यू, घर का चिराग, स्वर्ग आणि सौतेला भाई यासारख्या चित्रपटांमधून संधी दिली, परंतु आखिर क्यू या चित्रपटातील

या गीताने त्यांची गायकी आणखीनच बहरली. 1980 मध्ये आणखीन एक सुपरहिट गीत मिळालं, ते होतं कुर्बानी मधील लैला ओ लैला. याच बरोबर मैं कातिल हूँ या चित्रपटातील आओ नए सपने बुने हे गीत आणि श्रद्धांजली मधील यूं तो हसीन हजार है हे गीत देखील चार्ट बस्टर ठरलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय मलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, 1980 दशकात अमित कुमार यांना जवळजवळ सर्वच संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसाठी गाणी गायली. वडील किशोर कुमार नंतर ते हिंदी चित्रपटांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे पार्श्वगायक ठरले. संगीतकारांमध्ये आर डी यांच्या सोबत अमितनी 1975 ते 1994 पर्यंत काळ गाजवला. त्याचबरोबर 1983 ते 1985 पर्यंत बप्पी लहरी यांच्या सोबत त्यांचा काळ गाजला. 1980 दशकात विशेष करून अमित यांनी कुमार गौरव यांच्यासाठी गीतं गायली. यामध्ये रोमांस, तेरी कसम, लवर्स, ऑल राऊंडर यासारख्या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल.

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार. श्रोते हो, 1980 उत्तरार्धात अमित हे अनिल कपूर यांचाही आवाज बनले. यामध्ये त्यांनी तेजाब, युद्ध, आग से खेलेंगे या चित्रपटासाठी गाणी गायली. यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली. 1988 त्यांनी आणखीन एक जबरदस्त आणि विवादात राहिलेलं गीत गायलं. ते होतं त्रिदेव या चित्रपटातील ओए ओए. या गीतानं देशभरामध्ये धुमाकूळ घातला. याच सोबत अमित यांनी अनेक बहारदार गीतं दिली. यामध्ये बागी, पोलीस पब्लिक, 100 डेज, अफसाना प्यार का यामधील टिप टिप बारिश या गाण्यांनी अमित यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मेलेडियस सिंगर अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांनी 1990 दशकातही नव्या प्रतिभेच्या संगीतकारांसोबत उत्तम काम केलं. जतीन ललित, नदीम श्रवण, आनंद मिलिंद तसेच अनु मलिक यांच्या सोबतही त्यांनी काम केलं. यातच त्यांच्या आणखीन एका गाण्यानं धमाल केली. ते होतं बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील मेरे प्यार करस जरा चखना ओए मखणा ओए मखणा या गीतानं. परंतु यानंतर 1994 सालानंतर त्यांनी बऱ्याच ऑफर्स नाकारल्या आणि थेट स्टेज शोवर त्यांनी भर दिला आणि अनेक संगीत अल्बम त्यांनी तयार केले आणि ते लोकप्रिय देखील झाले.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचं वलय हे फारच इंटरेस्टिंग असंच आहे. जसं आपण सुरुवातीस घराणेशाहीचा उल्लेख केला, तो वारशासाठी नव्हे तर तो असा पुढे चालवण्यासाठी जसा तो अमित कुमार यांनी चालवला. अमित आजही सक्रिय आहेत. कुमार ब्रदर्स म्युझिक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे, परंतु आजही स्टेज शोवर हा अवलया येतो तेव्हा अमित कुमार किशोर आणि किशोरचा अमित कधी होतो ते कळतच नाही. गायकी सोबतच अमित एक उच्च कोटीचे मिमिक्री कलाकार देखील आहेत, त्यामुळे त्यांची गाणीही कोणत्याही चित्रपटातील असोत, कोणत्याही संगीतकाराचे असोत, अमित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं.

त्यामुळेच अमित कुमार आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग स्टार। श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अवलियासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचा आपला शो कसा वाटतोय हे मला नक्की सांगायचं आहे तुम्ही 9970500900 या क्रमांकावरती। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावर। असंच ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
1: वैसे मुझे अमीरों से मिलने का कोई खास शौक नहीं है.
2: तो फिर मुझसे प्यार क्यों किया? हाँ,
1: एक कमबख्त दिल है कि गलती कर बैठता है और भुगतना हमको पड़ता है.
2: तो भुगतो.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:01 पहा, वेळेवर आलेली आहे आपल्या आवडीची जी फरमाईशीचा कार्यक्रम आहे तो म्हणजे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं मी आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करते. 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. याच नंबरवरती तुम्ही व्हॉइस देखील रेकॉर्ड करून पाठवू शकताय. तर आज मला माहिती आहे गाणं फार सारखं आठवतंय जे खूप मला आवडतं. ते गीत छाया या चित्रपटातील आहे ना, मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये देखील ठरलं होतं. लता मंगेशकर आणि तलत महमूद यांनी हे गीत गायलं आहे. पडद्यावरती आशा पारेख आणि सुनील दत्त आहेत. तर कोणतं गाणं आहे तुम्ही गेस करा. गेस म्हटल्यापेक्षा मी म्हणणारच आहे, पण हे खूप सुंदर असं गाणं आहे आणि मला फार आवडतं. जुनी गाणी खरं तर जास्त आवडतात मला. 90s सुद्धा देखील मला जुनी गाणी फार आवडतात. जी म्हणजे असं नाही की 90s आवडत नाहीत, पण आवडतात. पण जास्त करून प्रेफर माझं गाणं म्हणायचं असतं ते ओल्ड सॉंगकडे जास्त माझा कल असतो. तर जे गीत आहे खूप सुंदर ते थोडंसं गुणगुणून दाखवते.
1: इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बाद आवारा, कैसे किसी का सहारा बनू कि मैं खुद बेघर बेचारा.
0: लता दीदींनी हे गाणं पुढे म्हटलंय.
1: इसलिए तुझसे मैं प्यार करू कि तू एक बाद आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरे जल की धारा.
0: खूप छान वाटतं हे गाणं ऐकताना देखील, आणि तेवढंच सुंदर असं चित्रीकरण देखील या गाण्याचं केलं आहे. तर आज मला हेच गाणं द्यावं असं वाटतंय स्टार्टलाच, कारण की मला फार आवडतं. चला तर सुरुवात करते याच गीताने आणि सर्व श्रोतांचं स्वागत देखील करते.

चला असंच पुढचं गाणं देखील ब्लॉक बस्टर ठरलेलंच. अजय गोगावले यांच्या आवाजातील अजय अतुल यांचं म्युझिक असलेलं एनर्जेटिक सॉन्ग आलेलं आहे. तर नक्कीच फँड्री या चित्रपटातील आणि हे गीत ऐकायचं आहे सागर गवळी जे आहे धाराशिवातून आणि त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश ऐकूयात. सागर गवळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

भन्नाट गाणं आहे जे खूप एनर्जेटिक वाटतं ऐकताना देखील, आणि आपसूक आपल्याला डान्स करावसाच वाटतो असं हे सुंदर असं गाणं आहे. आणि त्याचं म्युझिक जे सुरू होतं तिथूनच खरं तर ती प्रेम भावना जी आहे ती सुरुवात होते. जे म्युझिक पहिल्यांदा येतं आणि म्युझिकचे बादशाह अजय अतुल यांचं म्युझिक म्हटलं होतं ते होणारच आहे. तर वळूयात पुढच्या देखील अशाच फरमाईशकडे. एक गीत आलं होतं जे खूप लोकप्रिय ठरलं होतं आणि खूप छान आणि वेगळ्या धाटणीचं हे देखील गीत होतं. तर असंच हे गीत ऐकायचं आहे. आज पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत शिवनंदा सोपान मोरे, राहणार जामगाव औंढा नागनाथ हिंगोली येथून आहेत आणि त्यांना एक गीत ऐकायचं आहे. आज त्यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. थँक्यू शिवनंदा सोपान मोरे मॅडम, तुम्ही फरमाईशमध्ये इन्वॉल्व्ह झालात आणि नक्कीच अशा देखील इतर कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकूयात असंच एक छान असं गीत.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि यानंतरची फरमाईश घेऊयात अशा सुंदर गीतासाठी जो चित्रपट मला फार आवडतो तो म्हणजे जानी दुश्मन. जानी दुश्मन या चित्रपटातील हे गीत आलेलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर जानी दुश्मन या चित्रपटातील गीत आलेलं आहे. 1979 मध्ये चित्रपट आलाय पण सुंदर अशी गीतं जानी दुश्मन या चित्रपटातली आहेत. तर जितेंद्र आणि नीतू

सुंदर अशा गाण्यानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे, 1:24. यानंतरची फरमाईश देखील अतिशय सुंदर अशा गीतासाठी. सोनी महिवाल या चित्रपटातील गीत, आशा भोसले, अन्वर यांचा आवाज आणि श्रोते आहेत पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत तुकाराम कुंभार, रोहित कुंभार, गाव वाढार, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून. तर आज पहिल्यांदाच सरांनी देखील फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत रहा आणि आनंदी रहा. ऐकूया तुकाराम कुंभार सर आणि रोहित कुंभार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश सोनी महिवाल या चित्रपटातील गीतासाठी.

अशा सदाबहार गीतांचा नजरेणा ऐकण्यासाठी रेडिओ उतरण्याचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपली फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. सुंदर असं गीत सोनी महवाल या चित्रपटातील आताच आपण ऐकलं. पुढची फरमाइश आहे आय हेट लव्ह स्टोरी नवीन गीत आलेलं आहे. सोनम कपूर आणि इम्रान खान यांचं हे गीत आहे. विशाल आणि शेखर यांचं म्युझिक आहे. खूप छान असं एक ब्रेकअपवालं सॉंग आहे पण स्वीटवालं सॉंग आहे असंच म्हणता येईल, म्हणजे ब्रेकअपमधलं स्वीट सॉंग. तर हे गीत ऐकायचं आहे ताज मोहम्मद अन्सारी गुलाम साबिर राही मेरा जहां आझाद नगर लक्षर हरिद्वार उत्तराखंड येथून आपले नियमित श्रोते आहेत यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

दुपारचे 1:39 म्हणजे 2:45 होत आहेत आता म्हणावं लागेल. आणि पुढची फरमाईश आहे, आजकाल आपण सर्वजण म्हणतो की जाऊयात लोणावळ्यात किंवा खंडाळ्याला जाऊन येऊयात, कारण की आता निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे. तर असंच एक गीत आहे जे गुलाम या चित्रपटातील गीत आहे, आती क्या खंडाला. तर हेच गीत ऐकायचं आहे. हॅलो नमस्ते प्रगती ताई, कशा आहात तुम्ही, तुमची तब्येत बरी आहे का? थँक्यू सो मच सर, आहे बरी मी. तर तुमची तब्येत फार बिघडली होती, तरी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या नक्कीच सर, थँक्यू सो मच. आमिर खान आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित झालेला गुलाम या चित्रपटातील आतिक्य खंडाला हे गीत ऐकायचं आहे. सर्वजण मित्रमंडळी लोणावळा खंडाळा ट्रीपवर

हो बघा, म्हटलं की नाही सर स्वतः देखील एन्जॉय करतायत ही ट्रीप. तर श्रीकांत घुटुकडे सर मुकाम पोस्ट अब्बाम नोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथून. तर सर वातावरण सांगा तिथे कसं आहे, व्हिडिओ करा आणि पाठवा मला की तिथलं वातावरण कसं आहे हे देखील तुम्ही मला दाखवा. तर नक्कीच आनंद घ्या आणि काळजीने व्यवस्थित घरी या. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत यांना ऐकायचं आहे गीत. सर्वजण त्यांचे मित्र ट्रीपमध्ये आहेत. सर आहेत श्रीकांत घुटुकडे सर मुकाम पोस्ट बामनोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथून. यांची व्हॉट्सअपवर माहिती.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि अशीच सदाबहार गीतं ऐकण्यासाठी रेडिओ धरणाचा ऍप डाउनलोड नसेल केला तर नक्कीच प्ले स्टोअरला जा आणि तो डाउनलोड करून घ्या आणि आपल्या इतरही कार्यक्रमांचा आनंद घ्या. तर पुढची फरमाईश देखील असंच 90s सुपरहिट ठरलेला एक चित्रपट होता, तो म्हणजे हम. या चित्रपटातील देखील सर्वच गीतं लोकप्रिय आहेत आणि चिची अर्थात गोविंद दिसत पडद्यावरती आणि हे ब्लॉक बस्टर ठरलेलं हे देखील गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आजकाल झालेले आहेत ते म्हणजे पृथ्वीराज देडे जे आहेत धाराशिवमधून आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आली आहे तर नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात पृथ्वीराज देडे धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आज आहे दादा कोंडके यांचा बर्थडे आहे आज, आणि नक्कीच मला खूप लेट कळालं आज त्यांचा बर्थडे आहे, 2 वाजतायत. आणि ओमप्रकाश गीते सरांनी मला आत्ता सांगितलं, तर थँक्यू सर आठवण करून दिल्याबद्दल. तर आज त्यांची देखील गीतं आज आपण घेणं खूप गरजेचं आहे, त्यांच्याबद्दल बोलूयात. पण पुढची फरमाईश घेऊयात, जंगल लव या चित्रपटातील गीत आहे सोमनाथ तौर वाघोली गौर कळम धाराशिवेतून. आज बऱ्याच महिन्यानंतर त्यांची फरमाईश आलेली आहे, तर ऐकूयात. नियमित श्रोत आहेत ते देखील सोमनाथ तौर वाघोली गौर कळम धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश जंगल लव या चित्रपटातील गीतासाठी अनुराधा पौडवाल यांचा आवाज.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश घेऊयात दादा कोंडके यांची. कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यांचा जन्म आज झालाय. हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध विनोदी अभिनेत्रे, दिग्दर्शक आणि निर्माता होते. दुहेरी अर्थात डबल मिनिंग विनोद, साधी वेशभूषा, पांढरा शर्ट, धोतर आणि अद्वितीय संवाद फेकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले होते. आणि त्यांचं कुटुंब होतं ते मुंबईत स्थायिक झालं होतं. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. बालपण अत्यंत गरिबीत गेलं. लहान वयातच आई वडील आणि भावंडांचे छत्र हरपल्याने त्यांनी सुरुवातीला अनेक लहान मोठ्या नोकऱ्या देखील केल्या. आणि कला क्षेत्रातील त्यांची कार्यकर्ता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते वसंत सबनीस यांच्या सोंगाड्या आणि इतर वगनाट्यातून व नाटकातून काम करत होते. आणि त्यांचं खरं तर पदार्पण झालं ते 1971 आलेल्या सोंगाड्या या चित्रपटातून. आणि मराठी सिनेसृष्टीतील पाऊल त्यांचं पहिलं पाऊल हे त्यांनी ठेवलं होतं. आणि चित्रपट प्रचंड यशस्वी देखील ठरला होता. दादा कोंडके यांनी सलग अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती हमकास सुपर डुपर हिट ठरायचे. सोंगाड्या, पांडू हवालदार, परत रामराम पावनं, ढोलकीच्या तालावर, मुका घ्या मुका, परत सासरचं धोतर, माहेरची माणसं इत्यादी त्यांचे प्रमुख चित्रपट आपण पाहतो. आणखीन बरेचसे चित्रपट आहेत. आणि खूप कला जास्त तर त्यांच्या उषा चव्हाण ह्या हिरोईन राहायच्या, त्यांना त्या आवडत देखील होत्या असं सांगण्यात येतं. आणि त्यांच्या मोस्टली चित्रपटांमध्ये उषा चव्हाण याच अभिनय करायच्या. तर गिनीज रेकॉर्डमध्ये देखील सलग 9 ते 10 चित्रपट रौप्य महोत्सव साजरी करण्याचा विक्रम देखील दादा कोंडके यांच्या नावावरती आहे. आणि जो एक जागतिक विक्रम मानला जातो. आणि त्यांचे विनोद प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून बनवले जायचे. सध्या चेहऱ्याने केलेले द्विअर्थी संवाद हे त्यांच्या चित्रपट शैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं. खरं तर त्यांची वेशभूषा आपण पाहिली तर लाल किंवा पांढरा सदरा, सैल पायघोळ धोतर किंवा ती हापचड्डी असायची, डोक्यावरती टोपी, विशिष्ट हेअरस्टाईल हे त्यांचं ट्रेडमार्क रूप होतं. आणि हिंदी सिनेसृष्टीत देखील तेरा मेरा साथ रहे आणि काही द्विभाषिक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. तर अशा दादा कोंडके यांचा आज बर्थडे आहे आणि तो सेलिब्रेट तर करणंच भाग आहे आपल्याला. खरं त्यांचंच पहिलं गीत देते आहे, पहिलं गीत ऐकायचं आहे. खरं तर हिरामण किराणे सरांनी देखील मला सांगितलं होतं पहिल्यांदा, पण मला वाटलं की आज शनिवार आहे आणि त्यांनी उगीच दादा कोंडके यांचं गीत दिलं की काय. तर सर म्हणतात मी सांगितलं होतं पहिल्यांदा, पण माझं लक्ष नाही गेलं सर, सॉरी. पण नक्कीच आता सरांना गीत ऐकायचं आहे. अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे, सारिका आम्रबाली, सोनाली, आदर्श आर्यन, तसेच मंगेश, तसेच सुरेश भट, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, अकबर शेख, दत्ता कदम, शशिकांत कांबळे, गजानन कावरखे इत्यादी सर्व श्रोतांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर आनंद घेऊयात आणि सुरुवात करूयात दादा कोंडके यांच्या गीताला.

0: दादा कोंडके यांच्या चित्रपटांतली गीतं आज आपण ऐकणार आहोत. व्हॉट्स अ फरमाइश गाणी या कार्यक्रमात सुंदर आणि सदाबहार गीतं त्यांची देखील आहेत. तर यानंतरची फरमाइश पूर्ण करते. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिल कोणी तरी असं म्हणत सोंगाड्या या चित्रपटातील गीत येत आहे दादा कोंडके. आणि प्रमुख भूमिकेत जसं मी म्हटलं की उषा चव्हाण आहेत. सुंदर असं गीत आहे. हे गीत बऱ्याच दिवसानंतर आराध्यानी पाठवलं. किती दिवसातून तिचा आवाज ऐकलाय आणि मला किती छान वाटलं. पण बाळ खूपच बिझी आहे अभ्यासामध्ये त्यामुळे मला व्हॉइस रेकॉर्ड पाठवत नाही असं त्यांनी सांगितलंय. तर हरकत नाही, पण आज आवाज ऐकून मला खूप छान वाटला. दादा थँक्यू सो मच. आणि प्रमोद प्रकाश उपाध्ये तिचे पप्पा, तसंच मम्मी प्रतिभा प्रमोद उपाध्ये आणि आराध्या प्रमोद उपाध्ये सर्वजण आता जेवण करत आहेत आणि फरमाइश नक्कीच लावणार आहे. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले इथून ऐकूयात उपाध्ये फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.
1: मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी
2: राखण करते मी रावजी
1: मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी

छान असं गीत. पुढची फरमाईश वेगळ्या गीतासाठी. गोपाल शर्मा यांचं खूप आत्ता ट्रेंडिंगमध्ये एक सॉन्ग चालू आहे, तू कहां ये पता. तर हे गीत ऐकायचं आहे. शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळंब येथून आपले नियमित श्रोते आहेत जे फरमाईश पाठवत असतात, तर आज सरांनी हे वेगळं गीत पाठवलं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात. ऐकूयात शिवाजी उकंडे सर, मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाईश.

वेगळं असं गीत. तर पुढची फरमाइश घेऊयात. नवीन श्रोते आहेत आपल्या सध्या धाराशिव येथून, त्या लाईव्ह ऐकतायत असं त्यांनी ऐकतायत फरमाइशचा कार्यक्रम. तर ज्या आहेत सायली साळुंखे, ज्यांचा आवाज देखील खूप गोड आहे आणि ज्यांना थोडे दिवस झाले आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खूप छान तिचा देखील व्हॉइस आहे, तर लवकर आपल्याला ती भेटायला देखील येणार आहे. बरं श्रोते हो, तर सायली खूप छान एक आर्टिस्ट आहे आणि जशी की तुम्ही पोस्ट पाहिली असेल आपली, तिची पोस्ट म्हणजे कालच तिचा इंटरव्ह्यू झाला होता, सरांनी पोस्ट टाकली होती फेसबुकला, तुम्ही पाहिलं असेल तर. तीच सायली आहे, तिने आज लाईव्हमध्ये फरमाइश पाठवली आहे. आज तिला एक वेगळं गीत ऐकायचं आहे असं तिने सांगितलंय. तर जोकर नावाचं एक गीत आलं होतं, तर खूप छान असं हे देखील गीत होतं आणि हेच गीत आज तिने फरमाइशमध्ये ऐकव असं तिने सांगितलंय. तर नक्कीच ऐकूयात सायली साळुंके जी आहे धाराशिव येथून, हिची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश. आपण दादा कोंडके यांची बर्थडे आहे तो सेलिब्रेट करत आहोत, पण इतर देखील गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत. ऐकूयात सायलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि जसं म्हटलं की आज दादा कोंडके यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त देखील गीतं भरपूर आलेली आहेत. तर पुढचं देखील असंच भन्नाट गाणं आहे दादा कोंडके यांचं आणि राम राम गंगा राम या चित्रपटातील हे गीत आहे. तर ही फरमाईश ऐकायची आहे. आपले नियमित श्रोते आहेत आणि इतर देखील श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत बार्शीवरून आहेत असं म्हणतायत सर. सरांचं नाव राहुल दत्तात्रय वाघमारे, जे बऱ्याच दिवस झालं फरमाईश ऐकतायत आपले, तर बार्शीवरून बोलत आहे मॅडम असं म्हणतायत. तर थँक्यू सो मच सर, आज नक्कीच आपली फरमाईश पूर्ण करते. एक सुंदर गाणं

तुफान राहिलं हे देखील गीत आणि पुढची देखील फरमाइश अशाच गीतासाठी तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत आहे. आणि पुन्हा एकदा पडद्यावरती दादा कोंडके आहेत आणि एक वेगळी भूमिका म्हणजे खरं तर ग्रामीण भागातला बाज जो आहे जे लोकांना आवडत होतं तर तेच देण्याचा ते प्रयत्न करत होते. तर या चित्रपटात देखील एक हिंदी हिरोईन घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत त्या दिसतात ज्या अभिनेत्या आहेत. आणि जो चित्रपट आहे तो 1983 रिलीज झालेला आहे. पण आजतागायत आपण त्यांची सर्वच गीतं ऐकतो हे सर्वांना

0: सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला ती गाणी आवडतात. आणि महेंद्र कपूर यांचा आवाज मला कधी वाटलाच नव्हता की दादा कोंडके यांचा आवाजच महेंद्र कपूर यांचा आहे असं वाटतं. कारण की जेवढी गाणी महेंद्र कपूर यांनी दादा कोंडके यांच्यासाठी घातलेत, तर मी जर म्हणजे मी ऐकत होते ना गाणी, तेव्हा असं मला वाटायचं की दादा कोंडके यांचा एवढा सुंदर कसा आवाज, म्हणजे एवढा सुटेबल व्हॉइस दादा कोंडके आणि महेंद्र कपूर यांचा होता. म्हणून तर मी क्लासिक रेडिओ शो केला होता आणि तो देखील आपल्या श्रोत्यांना फार आवडला होता. तर दादा कोंडके यांचा बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करतोय. 9975590 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवायचं आहे. तर उषा मंगेशकर महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गीत आहे पुढचं, जे खूप सुंदर आहे.
1: चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा खास तोला भरवीते,
0: असं म्हणत हे गाणं सुरू होतं. छान असं गीत आहे, ऐकूयात. हे गीत ऐकायचं आहे सुनील माळी, मंगळूर तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांची ही फरमाईश आहे. पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहे, थँक्यू सो मच सर. ऐकूयात सुनील माळी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 2:31 8:30 वाजलेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात वेगवेगळी जी गीतं आहेत दादा कोंडके यांची ती गीतं आपण ऐकतो, पण इतर देखील आपल्या श्रोत्यांना गीतं ऐकायची आहेत. तर नमस्कार रेडिओ तेरणा टीम, महेश हेबळे किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून. मी तुमचा नवीन श्रोता आहे, आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. फरमाईश या कार्यक्रमात रिक्वेस्ट केली आहे, आज त्यांना गीत ऐकायचं आहे. आज ओमप्रकाश गीते खुश होतील कारण की त्यांच्या आवडीचं गीत आलंय. कोणतं सर? म्हणजे स्पॅर झुकता नाही या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर, शबीर कुमार यांचा आवाज, मिथुंदा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा हा चित्रपट आहे. सुपर डुपर हिट ठरलेलं गीत आहे, सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट. सर्वच गीतं लोकप्रिय आहेत. तर आज सरांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवली आहे. माझी रिक्वेस्ट कदाचित आधी मिस झाली असेल म्हणून मी पुन्हा एकदा करतोय असं म्हणतायत. आज माझ्या नावाची आणि माझ्या आवडत्या गाण्याची घोषणा रेडिओ तेरणावर ऐकायला मिळेल तर नवीन श्रोता म्हणून मला खूप आनंद होईल. तर सर मी हाच प्रयत्न करत असते, वेळ होतो फरमाईश घेण्यासाठी, पण नक्कीच फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. महेश हेबळे सर किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून आपले नवीन श्रोता आहेत. सर थँक्यू सो मच रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झाल्याबद्दल आणि इतर देखील कार्यक्रमांचा नक्कीच आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. ऐकवत महेश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर छान असं गीत. पुढची फरमाईश देखील मराठी अभंग भक्तिगीतच म्हणतो आपण त्या गीताला. सुंदर असं गीत आहे. रामप्रसाद अशोक डोईफोडे नैसर्गिक शेतकरी आहेत आणि गुजरात येथील गोपालभाई सुतारिया बन्सी गो शाळा येथे ट्रेनिंगसाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी घेऊन निघालो आहे असं म्हणतात. त्यांच्याकडील गो कृपा अमृत व त्यांची गोशाळा व त्यांची नैसर्गिक शेती बघण्यासाठी निघालो आहोत. माझे मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष सावळे साहेब, सूरज पाटील सर, माझे मार्गदर्शक जुबेर पठाण सर, काळे सर त्यांच्यासोबत आहेत, आणखी विठ्ठल तात्या घरत, अशोक गायकवाड, नितीन काकडे आणि सर्व शेतकरी निघालो आहोत. तर आज सकाळी आपला रेडिओ तरणाचा शो ऐकला, खूप आवडला असं म्हणतात. थँक्यू सो मच सर. आणि आज त्यांना ऐकायचं आहे, खूप छान असं गीत आहे, आनंद घेऊयात. कोणतं गीत आहे नक्कीच तुम्हाला देखील ते आवडतं मला हे माहिती आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत रामप्रसाद अशोक डोईफोडे सर, नैसर्गिक शेतकरी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

पुढची फरमाइश सर्वांचं आवडीचं गीत आहे, ते म्हणजे मराठीतील खूप छान आणि सुपरहिट ठरलेलं ते गीत जे सर्वांनाच पावसाळ्यात खूप ऐकायला, पावसाळ्यात विशेषतः म्हणजे इतर देखील वेळेस आपण ते गीत ऐकतो. श्रेया घोषाल यांच्या आवाजातील नीलकंठ मास्तर या चित्रपटातील हे गीत आहे. अजय अतुल यांचं म्युझिक आहे आणि ते गीत सर्वांनाच आवडतं. तर आज पहिल्यांदाच फरमाइश पाठवणारे श्रोते आहेत आपले, ते म्हणतात 2 महिन्यापासून तेरणा ऐकत आहे, खूप छान गाणी लागतात, कामाचा ताण निघून जातो, आज नंबर मिळाला, खूप आनंद झाला. किरण पाटील हिंगणे मुक्ताई नगर जळगाव येथून ऐकत आहे असं म्हणतात. सर थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात, खूप छान वाटलं. आज बरेचसे श्रोते नवीन आहेत बरं, आज खूप छान वाटलं मला देखील की नवीन श्रोते ऍड झाले आणखीन बरेचसे, तर थँक्यू सो मच सर. इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. 1 ते 3 हा लाईव्ह शो असतो आणि इतर बाकीचे जे शो असतात सकाळी, तुम्ही सकाळी 6 ते 24 तास रेडिओ आपला चालू असतो खरं तर इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. तर गीत आहे ते म्हणजे खूप सर्वांच्या आवडीचं गीत, श्रेया घोषाल यांच्या आवाजातील अधिरमन झाले, तर तेच गीत ऐकायचं आहे. तर

0: अधीर मन ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजातील हे सुंदर संगीत. श्रोता आहेत आपले किरण पाटील सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.
1: माझ्या नादी लागू नको सिंधू.
2: अहो आता कसला नाद, पारखोळी झाले मी.
1: करणार कायस या खोळाचं,
2: पळवून नाही तुम्हाला.
1: आणि पळवून देऊन काय करणार,

आरजी प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमाचा आणि थँक्यू सो मच सर्वांनी अप्रिशिएट केलं की छान गायले मी थँक्यू सो मच. पुढची फरमाइश गेवस आपले नियमित श्रोते आहेत त्यांना आज ऐकायचं आहे एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील गीत आहे आणि दादा कोंडके यांचा एपिसोड आहे तर साताऱ्यावरून आम्ही ऐकत आहोत असं म्हणणारे आपले सातारकर जे आहेत नियमित श्रोते आहेत ते देखील पण कधीतरी ते देखील फरमाइश पाठवत असतात असे महेंद्र कुमार चव्हाण सर राजधानी साताऱ्यातून तर सरांनी आज फरमाइश पाठवली आहे एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील गीतासाठी. तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या सुंदर अशा गीताचा ऐकूयात महेंद्र कुमार सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: तुझा पाह पाला सपनत आला सदाशिव शेजारी आला सदाशिव शेजारी डोळ्यान केली मस्करी कुणा उमटल्या गालावरी काही भईल ते होऊ दे कोर्टात जाऊ दे निकीर त्याची करू नको रंगान तू गोरी गदिसतेस पुरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको।
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आज प्रगती आहेच आपल्यासोबत। 3 वाजतात, कसे वाजले हे समजलंच नाही खरं तर, इतकी गाणी झाली तरी देखील वाटतं की आताच चालू केलं काही काय प्रोग्राम। तर पुढची फरमाईश माझं देखील खूप फेवरेट राहिलं होतं हे गीत, म्हणजे मी ऐकत होते तेव्हा मला फार आवडत होतं। पत्थर के सनम या चित्रपटातील गीत आहे, मोहम्मद रफी यांचा आवाज आहे आणि खूप छान असं गीत आहे हे, ज्यामध्ये मनोज कुमार दिसतात, खूप छान ऑरा घेऊन हे गाणं त्यांनी केलेलं आहे। तर हे गीत ऐकायचं आहे, आपले नियमित श्रोते आहेत पण खूप दिवसानंतर फरमाईश पाठवतात, प्रल्हाद रावळकर, शफीक सय्यद, प्रकाश वाघमारे, नंदू कदम राहणार चांदई ठोंबरा तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून। तर नियमित सर एक लाईन पाठवतात जी मला फार आवडते आणि ती खूप रिलेट करणारी असते बरं आपल्या लाईफमधली। तर आजची अशी आहे की आरशामध्ये मनाचं प्रतिबिंब दिसत नाही म्हणून बरं, आरशामध्ये मनाचं प्रतिबिंब दिसत नाही म्हणून बरं, नाहीतर प्रत्येकाला आपले वाईट विचार बघून मान खाली घालावी लागली असती। बाप रे, खूप सुंदर सर, खूप छान, मला खूप आवडली ही लाईन आणि खूप रिलेट करणारी असतं प्रत्येक वाक्य सरांचं, खूप छान पाठवतात, थँक्यू सो मच सर। ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत प्रल्हाद रावळकर सर आणि त्यांच्या इतर देखील सर्व मित्रांची फॅमिलीची व्हॉट्सअपवर मॅश।

खूप छान असं गीत, बऱ्याच दिवसानंतर हे गीत ऐकण्यात देखील मला छान वाटलं. पुढची फरमाइश आहे ती आहे अली अंगावर या चित्रपटातील गीत, दादा कोंडके यांचं गीत आहे. हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत, ते देखील नवीन श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं होतं. आता श्रोते परत खाली कुठे गेले, नवीन श्रोते आहेत त्यांना हे गीत ऐकायचं होतं, सापडले. अंकुश माळी सर जे आहेत इलेक्ट्रिकल लातूर येथून, आज ते म्हणतात दादा कोंडके यांचं गीत मला देखील ऐकायचं आहे. तर अंकुश सर थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झालात, आज पहिल्यांदा फरमाइश पाठवली त्याबद्दल देखील आभारी आहे. आणि पुढची फरमाइश हीच ऐकायची आहे ती म्हणजे नवीन श्रोते आहेत ते देखील, याच्या आधी आय थिंक सो झाली पण असेल फरमाइश. तर अंकुर धावारे, मिनल आर्या सापेक्षा का लिहिले, सापेक्षा नाव आहे का, चुकलं असेल तर प्लीज माफ करा. अनु नील आणि श्रेया गायकवाड असं आणि धाराशिव येथून आहेत असं त्यांनी सांगितलंय. धावारे ही पूर्ण फॅमिली आहे आणि त्यांना पण हेच गीत ऐकायचं आहे दादा कोंडके यांचं. तर ऐकवात ही सुंदर अशी फरमाइश अंकुश माळी सर आणि धावारे फॅमिलीची.

नारायण हरी गाढ़ वाच पाय हो अडला नारायण हरी भाव माधव हरी।

0: देव तरी सार कस खप भून घे तो आता पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो
1: बसली आता बाय हो
0: बसली आता बाय हो अडला नारायण हरी गाढवाच पाय हो
1: अडला
2: नारायण
0: हरी गाढवाच पाय
3: हरी हरी
2: पुढची फरमाईश घेऊयात. खरं तर बऱ्याच ठिकाणी आता पाऊस हा झालेला नाहीये, त्यामुळे आपले बरेचसे शेतकरी जे आहेत ते खूप नाराज आहेत, कारण की शेतीची जेवढी कामं आहेत ती तशीच पेंडिंग पडलेली आहेत. तर अशीच फरमाईश शेतकऱ्यांची आहे. नितीन कुलकर्णी, मसले चौधरी. पाऊस पडत नाही, शेतकरी मात्र आभाळकडे डोळे करून उभा आहे. आमच्या भागामध्ये पेरणीपुरता पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांनी मुलगा महागाईचे बी घेऊन आपल्या जमीनरूपी आईची ओटी भरलेली आहे. या ओलीवरती बियाणांना अंकुर फुटत आहे, मात्र शेतकऱ्यांना आमच्याकडे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहेच, मात्र शेतकरी चिंता देखील करत आहे असं म्हणायचं त्यांना. शेतकऱ्यांचे दुःख हे फक्त त्यांच्या एकट्याने नसते तर संपूर्ण समाजाचे असते. शेतकरी सुखी असेल तर जग सुखी, कारण शेतकरी सुखी असेल तर प्रत्येकाच्या ताटामध्ये अन्न असेल. कारण देवाला विनंती आहे की आता तरी बरस आणि शेतकऱ्यांना सुख दे, एवढंच बोलतो. त्यानिमित्त मला गीत ऐकायचं आहे. नितीन कुलकर्णी, संजय कुलकर्णी, शुभम यादव आणि नानासाहेब शिरसट, मसले चौधरी, येथून त्यांनी फरमाईश पाठवली आहे. आणि सर्वांनाच माहिती आहे की आता पावसाची खूप गरज आहे. अगदी 2 महिने उलटले तरी देखील पाऊस हा हवा तेवढा पडलेला नाही आहे, पण जिथे पडतोय तिथे अतिवृष्टी होतीये, आणि जिथे हवा आहे तिथे अजिबात आणखीन देखील पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हा आभाळाकडे डोळे वर करून पाहत आहे. तर नक्कीच देवाकडे प्रे करूयात आणि लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद आणि तो उत्साह नक्कीच येऊ दे अशी मी देखील प्रार्थना करते. तर खास ऐकूयात सर्व शेतकऱ्यांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला पुढची फरमाईश घेते जे सर्वांचंच खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. सर्वांनाच फार ते गीत आवडतं आणि आज पण ते गीत तेवढंच आवडीने लोक ऐकतात. चित्रपट बोट लावीन तिथे गुदगुल्या आणि या चित्रपटातील हे गीत आहे. तर हे गीत नक्कीच आता नाव ऐकल्यानंतर एकतर हसायलाच येतं आणि त्यातलंच हे गाणं जे आहे ते सर्वांनाच फार आवडतं. तर गीत ऐकायचं आहे सरस्वती चोपडे गावभर जहागीर असं त्यांनी पाठवले. ताई गावभर काय आहे? तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून शीतल रेखा शोभा राधा आणि समस्त चोपडे परिवार माझ्यासोबत आहे. ते रिसोड वरून आहेत. राधिका लेडीज कॉर्नर येथून आमची फरमाईश नक्कीच पूर्ण करा असं म्हणतायत. बऱ्याच दिवस झालं ताई फरमाईश पाठवतात काही पूर्ण करता नाही आली, पण आज नक्कीच चोपडे ताई फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात सर्वांच्या आवडीचं हेच असं सुंदर असं गीत.
1: जीवात जीव घुटमळ तस पीरतीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन

चला हे गाणं ऐकल्याशिवाय तर दादा कोंडके ऐकल्यासारखं आपल्याला वाटतच नाही. तर पुढची फरमाईश घेऊयात अशाच गीतासाठी, जे सर्वांनाच फार गीत आवडतं आणि आज शनिवार देखील आहे, तर हे गीत बऱ्याच श्रोत्यांना ऐकायचं होतं पण आता मला श्रोते काही सापडत नाही आहेत. बरं, खूप वेळ झालं आता, कारण की फरमाईशी परत वरती वरती येत गेला त्यामुळे बऱ्याच श्रोत्यांना हे गीत ऐकायचं होतं. तर हे माझ्याकडून आता जे श्रोते राहिलेत अशा श्रोत्यांना सॉरी म्हणत हे गीत, एक श्रोते फक्त सापडलेत, दत्तात्रय बागल दारफसीना आणि त्यांचे मित्र शुक्राचार्य बारबोले सर, तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील हे गीत आहे जे सर्वांचंच खूप आवडीचं गीत आहे. तर याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबते आणि भेटणार आहोत आपण आता सोमवारी डायरेक्टली आणि सर्वच गीतांसोबत. आणि विविध पद्धतीची गीतं येणं तेवढंच गरजेचं आहे, आपल्या सर्व श्रोत्यांना सांगते की 30-30 गीतं न देता इतर देखील गीतं देण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा कुठला मी एखादा शब्द किंवा एखादं काहीतरी कोणाचा बड्डे असेल किंवा काही सांगितलं असेल अशामध्ये श्रोते आपले त्यावेळेस रिस्पॉन्स देत नाहीत सॉरी, आणि मग मला खूप बोर होऊन जातं. मग मला असं वाटतं की बाबा एवढं सांगते मी की द्या तुम्ही सांगा.

आवडलं आणि त्याच्यातला कुठला डायलॉग हिरोईन हिरोईन का आवडते किंवा हिरो का आवडतो असं घेऊन व्हॉइस सोमवारी व्हॉइस व्हॉट्सअप फरमाईश असणार आहे. जी लोक व्हॉइस पाठवतील अशाच श्रोतांचा मी फरमाईश घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवावं. परत मला म्हणू नका की आम्ही मेसेज केलाय आणि आज घेतली नाही फरमाईश. तर सोमवारी व्हॉइस व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे डायलॉग हा असला पाहिजे. चित्रपट पाहिलाय किती वेळेस त्याची आठवणी आणि पुढच्या वेळेस नेक्स्ट टक्स. तर हेच गीत आणखीन एका श्रोताना. थँक्यू सो मच सर चवाळे सर, तुम्ही फरमाईशमध्ये आता सांगितलं मला की तुम्हाला देखील हे गीत ऐकायचं आहे. 8 ऑगस्ट म्हणजे आपले मराठी सिनेसृष्टीतील आपले सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते कैलासवासी दादा कोंडके यांचा वाढदिवस आहे. तर आज योगायोग शनिवार मारुती रायाचा वार आहे म्हणून आज आम्हाला तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. राजेश चवाळे आणि सर्व चवाळे परिवार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून. तर ऐकूयात नक्कीच सरांची ही व्हॉट्सअप फरमाईश आणि जाता जाता पुन्हा एकदा सर्व श्रोतांना भेटूयात सोमवारी म्हणते याच गीतासोबत. मी आरजे प्रगती इथेच थांबते. अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ तरणावरती पुन्हा एकदा आपण भेटूयात सोमवारी. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व आपल्या मित्रांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपलं एज्युकेशन पूर्ण केलेलं असतं इंजिनिअरिंगचं, आणि त्यानंतर ते आपला पुढचा यशाचा प्रवास पुढे करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करत त्यांनी जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्या एज्युकेशनच्या आधारावर आणि त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्या आधारावर त्यांनी यशाचा एक टप्पा पूर्ण केलेला असतो। अशाच सर्व आपण विद्यार्थ्यांच्या तेरणा अल्युमिनियमच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्यांच्या जीवन प्रवासातून आपण प्रेरणा घेत असतो की आपणही पुढे जायला कशा पद्धतीनं हवं आणि आपल्या हातून कमीत कमी चुका होतील। अगदी याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री रमाकांत भागवत हराळकर यांना। ते मुळतः राहणारे उमरेगव्हाण, तालुका उस्मानाबाद येथील आहेत आणि त्यांनीही 2012 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या माध्यमातून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। ते सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO म्हणून झिरो ग्रॅव्हिटी सायबरनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती मूळतः पुणे येथील आहे, स्टार्टअप आहे, पण ते जर्मनीमध्ये राहून गेल्या 5-7 वर्षापासून ते जर्मनीमध्ये राहून या कंपनीचं काम पण पाहतात आणि तिथूनच सगळं वर्क करतात। आज मात्र त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेली आहे, रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूयात। रमाकांतजी, मी आपलं स्वागत करतो।
2: धन्यवाद आणि पहिल्यांदा थँक्यू इथं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल बोलण्यासाठी। तसेच मी धन्यवाद बोलतो श्रोत्यांना पण, जे की आता पुढचे जे पण आपले हे कंटिन्यू ऐकतील, आणि या थँक्यू सो मच।
1: तुमचं खरं तर तुमचं नाव अगोदर आम्ही राजकुमार घोडके यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की तुम्ही त्यांना मोटिवेट केलं आणि जर्मनीला घेऊन गेलात, असा एक आम्हाला उल्लेख त्या मुलाखतीमधून ऐकायला मिळाला। त्यामुळे सर्वप्रथम तर असा विषय आहे की जो त्यांच्या मुलाखतीचा एंड होता तो तुमची सुरुवात, की तुम्हाला 2012 नंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन कसं वाटतंय, तुमच्या जुन्या स्मृती कशा जाग्या झाल्यात ते सांग।
2: ओके, पहिल्यांदा म्हणजे आता 2012 नंतर ही माझी पहिलीच वेळ आहे तेरणा कॅम्पस व्हिजिट करायची, आणि असं अंडरस्टँडिंग झालं होतं की मध्ये जेव्हा हा एक अगोदरचं कॉलेजचं जे इन्फ्रा होतं किंवा जी बाउंड्री होती ती थोडी डिस्टर्ब होऊन नवीन बाउंड्री झाली वगैरे, परंतु जे वाव मुमेंट असते कॉलेजचं, आपण एवढ्या वर्षानंतर आपण कॉलेज बघतोय 10 वर्षानंतर, ऑलमोस्ट 10 वर्षानंतर, तर एक जो खूप मेजर चेंज आहे तो कॉलेजच्या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आढळला मला। आणि आसपासला जर कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये बघाल तर ज्या स्टुडंटच्या गरजेच्या ज्या ॲम्युनिटीज बोलतो आपण किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे आहे ते कम्प्लिटली रिन्यू झालेल्या आहेत, किंवा त्यांच्या एज्युकेशन लेवलच्या, जशा आता तेरणा कॉलेजने नवीन लॅब सेटअप केलेले आहेत जेणेकरून ज्या इंटरनॅशनल लेवलची जी प्रोग्रामिंग असो, ॲपल लॅब आहे किंवा तुमचे जे वर्क मेकॅनिकलचे तुमचे मोठे मोठे वर्कशॉप्स असतील, हे सगळे जे अत्याधुनिक यंत्रणेनुसार सज्ज आहेत ते खरंच प्राऊड फील होते, म्हणजे एवढं 10 वर्षानंतर आत्ता एवढा डिफरन्स बघताना। आणि सध्या काळाची गरज आहे आणि तेरणा कॉलेजनं काळाची गरज पण त्यांनी लक्षात घेऊन ह्या ज्या काही ॲम्युनिटीज असो विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या सुखसोयी, आणि जे मेन म्हणजे यांनी जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन बोलतो आपण त्याच्यावरती जो त्यांनी काही भर दिला आहे सध्याचा तो प्रशंसनीय आहे।
1: अच्छा, आता खरं तर 35 वर्ष जवळपास कॉलेजला झालेली आहेत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अशी एक परंपरा आहे, पण तुम्ही जे सांगताय त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगतायत, पण काहीतरी मस्ती पण केलेली असणार आहे 2012 साली, त्याची काय आठवण झाली नाही का?
2: डेफिनेटलीसोबत
1: वगैरे असं
2: म्हणजे असे खूप किस्से आहेत, आणि जर एक असा किस्सा सांगायचा झाला की तेव्हा जे टीनेज आपण टीनेज क्रॉस केलेलं असतं आणि त्याच्यानंतर अशा असतात की मित्र आपल्याला बोलतात बाबा असाच एक किस्सा होता, म्हणजे आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती, मी नाव नाही घेत आता कोणाचं इथे, परंतु त्यावेळेस कोणी असं ह्या गोष्टी बोलायचं नाहीत, परंतु मित्र असल्यामुळे काय करायचे तिला असं चिडवायचे माझ्या नावानं, परंतु त्या मुलीला त्या गोष्टी टोलरेट नाही झालेल्या। त्यावेळेस जे प्रिन्सिपल होते जगदे सर, त्यांनी ऍक्च्युली मग तिने कंप्लेंट केलेली माझी तिथे, आणि मग सरांनी बोलून घेतलं, आणि त्या म्हणजे पहिल्यापासून तेरणा कॉलेजचे कसे आहेत की जे पण रॉंग बिहेवियर आहे ते कधी तेरणा कॉलेज ऍक्सेप्ट करत नाही, आणि तेव्हा पण तेच रूल त्यांनी फॉलो केलेले, आणि मग मला केबिनमध्ये बोलवलेलं. मग त्यांनी विचारलेलं की तुझे आई वडील काय करतात, तर तुला हे शोभतंय का? परंतु ज्या निवडली ते मी गोष्टी केलेल्या नव्हत्या. जसं मित्रांनी त्याला चिडवलेलं ते मला पण माहित नव्हतं, परंतु त्याचे पडसाद कसे वेगळे उमटले आणि मग ती पण एक थोडी टर्निंग लाईन होती माझ्यासाठी. परंतु स्पोर्टली जर ती गोष्ट घेतली तर माझ्यासाठी पण चांगली झालेली आणि ठीक आहे. त्याच्यामधून एक ती थोडं मित्रांमध्ये जे कुतूहल किंवा कुजबूज बोलतो आपण ते थोडंफार झालेलं. परंतु हा हा एक
1: मला रिलॅक्स फील करणारा
2: म्हणजे सध्या रिलॅक्स फील होतो तेव्हा, कारण तेव्हा प्रिन्सिपल सरांच्या समोर तुम्ही उभारताय आणि ते तुम्हाला क्वेश्चन करतात, ते पण ह्या मॅटरवरती. इथे तुमचे एचओडी बसलेले आहेत किंवा त्या टायमिंगचे जे एन्व्हायरमेंटचे सर होते ते सगळे तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतायत आणि तुम्ही येत आहे एकदम खेडेगावामधून. आणि असं कधी मोठ्या लोकांना तुम्हाला फेस जाणं फेस करणं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. आत्ता ठीक आहे, आत्ता एक कॅज्युअली किंवा स्पोर्टली आपण तो इव्हेंट घेतो की असं झालं होतं, परंतु हा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
1: ही मुलाखत वहिनी पण ऐकणार
2: नाही म्हणजे सध्या कसं आहे म्हणजे त्याचं एवढं काय असं हे नाहीये.
1: अच्छा.
2: कारण ज्या होत्या त्या काही गोष्टी शिकण्यासारख्या पण होत्या आणि आपण शेवटी बोलतो की जे पाठीमागचं होतं जे स्पोर्टली ऍक्सेप्ट करतो आपण त्याचं तुमच्या मेमरीज आहेत आठवणी आहेत कॉलेजच्या रिलेटेड.
1: 10 वर्ष झाले किंवा साधारणतः 35 वर्षाची परंपरा एक आहे की सेक्युअर आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आहे, ते काय करतात म्हणजे केवळ फक्त एज्युकेशनच नाही तर बिहेवियर सुद्धा त्यांचा चांगला असायला पाहिजे, एक आदर्श नागरिक म्हणून घडायला पाहिजे, अशा पद्धतीचं पण एक वातावरण इथं आहे.
2: हो, हे मी प्राऊडली बोलू शकतो की कॉलेजने टाइम टू टाइम त्यांच्या सिक्युरिटी पॉलिसीज पण रिव्हाइव्ह केलेल्या आहेत आणि स्पेशली मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत. इवन इनफॅक्ट इथं राहणार गर्ल्स हॉस्टेलवरती मुली असेल त्यांच्यासाठी जे टायमिंग टाइम बाउंड आहे प्लस जे त्यांची सेक्युरिटी आहे किंवा लेडीज स्टाफ आहे जो त्यांना ऑपरेट करतो, ह्या गोष्टी खूप म्हणजे इम्प्रूव्ह झालेल्या आहेत टाइम टू टाइम आणि चांगल्या आहेत त्या गोष्टी.
1: जसं की आता आपण चर्चा करत आहोत ते रमाकांत भागवत हराळकर यांच्याशी, सध्या जर्मनीमध्ये आहेत आणि आपण आता आज ज्यावेळेस रेडिओ तेरणाच्या कॅम्प इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला व्हिजिट केलेली आहे, जुन्या स्मृतींना पण आपण उजाळा देत आहोत. पण आपलं इंजिनिअरिंगचं इथलं ॲडमिशन, त्याच्या अगोदरचं शालेय जीवन हे कसं होतं, तुमचं स्कूलिंग कुठे झालं? मग
2: बेसिकली माझं जे 7वीपर्यंत शिक्षण होतं आमच्या गावामध्ये तेव्हा 7वीपर्यंत शाळा होती, नंतर डिग्रेड झाली आता 5वीपर्यंत आहे हो उमरेगावांमध्ये. उमरेगावानंतर मग आम्हाला जवळचं मोठं गाव म्हणजे बेंबळी जिथे माझं 8वीपासून ते 10वीपर्यंत शिक्षण झालं, श्री सरस्वती महाविद्यालय त्या स्कूलचं नाव आहे. आणि तिथून 10वीनंतर माझं होतं की एक मी उस्मानाबादला ॲडमिशन वगैरे घ्यावं, परंतु जे गाईड करणारे होते जसं माझे आई वडील हे शेतकरी असल्यामुळं त्यांना आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 10वी पासआउट होणारा मीच पहिला होतो तेव्हा.
1: अरे
2: हो. आणि त्याच्यानंतर मग गायडन्स वगैरे जो कन्सेप्ट आपण बोलतो की गायडन्स केलं पाहिजे तो असं विचारून मग किंवा त्याच्यामुळे माझं जे 12वी 11वी लोहारामधून जे नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथून 10वी 12वी झालं. आणि तेरणा कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालं आणि याच्यामागे खूप लहानपणापासूनची हिस्ट्री आहे. म्हणजे तेव्हा कसं व्हायचं कधी तर तुम्ही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उस्मानाबादला येणं व्हायचं आणि मग जे तेरणा कॉलेज जो माझ्या गावाहून उस्मानाबादला रोड जातो तो तेरणा कॉलेजच्या थोडे 2-3 किलोमीटर दूरून जातो आणि तिथून कसं होतं तेव्हा कॉलेज स्पष्ट दिसायचं आणि असं त्या बसमधून बोर्ड दाखवायचे कोणी पण की ते जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि तिथे जे शिकायला असतात ते खूप म्हणजे लांबून येतात, दुसऱ्या राज्याचे असतात किंवा त्याच्यासाठी खूप क्वालिफाय असावं लागतं. लहानपणापासून 7वी 8वीपासून असं वाटायचं की अट्रॅक्शन होतं की बाबा मनामध्ये एक हा हे इथं आपल्याला ऍडमिशन भेटलं पाहिजे कॉलेजला किंवा आपल्याला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. म्हणजे माहीत तेव्हा काहीच माहीत नव्हतं की इंजिनिअर म्हणजे असतं काय हे पण माहीत नव्हतं, परंतु एक मनामध्ये कुठेतरी खूनगाठ झालेली की बाबा हा आपल्याला मोठेहून इंजिनिअर व्हायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी पुढे करायचं आहे. आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे ह्या कॉलेजचं आकर्षण होतं आणि अशा दृष्टी अशा ह्याच्यामधून जे बोलतात ना की आपण तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मनापासून प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या वेळेने तुम्हाला येते बाबा मिळते तुम्हाला. तर मी याच्यावरती विश्वास ठेवतो कारण त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला मनापासून इच्छुक असाल आणि तुम्ही जर त्याच्या रिलेटेड प्रयत्न इथे प्रयत्न खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट 100% तुम्हाला भेटते, त्याच्यामध्ये काहीही वावगं नाही आहे.
1: जसं आता तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं ऍडमिशन झालं, अर्थातच राजकुमार यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं तुमचं 4 वर्षाचं अकॅडमिक्स, त्यांना इंग्रजीची जास्त भीती होती, तुम्ही दोघंजण एकत्र मित्र राहिलेला आहात, तर तुम्हाला पण इंग्रजीची भीती होती किंवा कसं होतं आणि मग त्याला तुम्ही ओव्हरकम केलं का?
2: हो, इंग्रजीची भीती ही फर्स्ट प्लेसवरती होती माझ्यासाठी. इनफॅक्ट जसं माझा मित्र राजकुमार घोडके बोलला, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त मला होती. कारण माझं ॲटलिस्ट उस्मानाबादला कसं होतं, उस्मानाबादच्या एज्युकेशनमध्ये इंग्लिश हे थोडं 11वी 12वीपासून ते थोडं पुश करतात, परंतु माझं लोहाऱ्याला, परंतु लोहाऱ्यामध्ये पण आता क्वालिटी त्यांची इन्क्रीज झाली आहे, परंतु माझं थोडी होती भीती, जी माझी भीती इथं इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन होईपर्यंत होती. परंतु इथं नंतर जसं शिक्षकांचं डेली जे कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन आहेत ते लोक इंग्लिशमध्ये प्रेफर करतात, आणि बाकीच्या आता काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं ते लोक तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिकवतात, परंतु तेरणा कॉलेजमध्ये ते लोक प्रेफर नाहीत करत. कारण हे लोक ट्राय करतात की विद्यार्थ्यांचं 100% बेनिफिट विद्यार्थ्यांना झालं पाहिजे, जेणेकरून ते. आणि इथं माझी खरी इंग्लिशची भीती इथं कमी झाली तेरणा कॉलेजमध्ये.
1: मग ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं त्यावेळेस कधी असं जाणवलं का की तुम्हाला जर समजा आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आपलं एज्युकेशन किंवा आपल्या वेगळ्या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम असला पाहिजे, आपल्याला वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस केले पाहिजे, तर त्यासाठी कॉलेजकडून काय तुम्हाला मदत झाली का?
2: खरं सांगायला गेलं तर कॉलेजकडून वेळे म्हणजे टाईम टू टाईम जे मोटिवेशन असतं किंवा जे गायडन्स वगैरे असतं ते टाईम टू टाईम भेटलेलं, आणि त्यावेळेस त्यांनी खूप सारे असे इनिशिएटिव्ह सुरू केले होते, जसे की लॅबमध्ये प्रोग्रामिंग करून घेणं असो किंवा जे बाहेरच्या जगामध्ये कसं एज्युकेशन असतं त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणं, आणि आउट ऑफ तुमचं सिलॅबस सोडून की बाबा काही गोष्टी किंवा वर्कशॉप घेणं, ह्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर केल्या, आणि मला वाटतं की त्याच्यामधून खूप मोठी प्रेरणा भेटलेली आहे.
1: अच्छा, जसं की तुम्ही साधारणतः 2008 पासून 2012 पर्यंत तुमचं इंजिनिअरिंगचं हे जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं होतं, त्या काळात काही एवढा सोशल मीडियाचा म्हणा किंवा मोबाईलचा एवढा काही हार्ड अँड कोर विषय नव्हता जसा आत्ता आहे, तुम्ही काय डिफरन्स पाहता? आज तुम्ही जर्मनीमध्ये आहात, साधारणतः 2017 साली आपण जर्मनीमध्ये गेलात असं म्हटलेलं आहात, 5 वर्ष झालं तिथं तुम्ही कार्यरत आहात, तर तुम्हाला काय वाटतं की काय नेमका म्हणजे असा काही खूप मोठा डिफरन्स आहे का किंवा त्याचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला?
2: ओके, आपण टेक्नॉलॉजी जी आहे टेक्नॉलॉजीचा दोन्ही प्रकारे होतो, तर कोणतीही गोष्ट आपण म्हणतो की अति केली तिथे माती होते. मग सध्याची टेक्नॉलॉजी आहे, जेवढं तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल तेवढं तुम्हाला फायदाच भेटेल, परंतु सध्याची काही पर्सेंटेज जी युवा आहे, जसं की आता ते तासन तास तुमचं यूट्यूबवरती जे नॉन कल्चर नॉन तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघतात ते तुम्हाला लॉस देतं, परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज बघाल तर ते तुम्हाला डेफिनेटली फायदा देतं. आणि जसं तुम्ही क्वेश्चन विचारलं की तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये काही फरक आहे का, डेफिनेटली तेव्हाचं जे युग होतं ते तेवढं सोशल मीडिया फ्रीक नव्हतं जे सध्याचं आहे. मी खूप सारा म्हणजे मेजर डिफरन्स बघतो, कारण तेव्हा जर एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगायचं झालं तर जो सध्या जो कंटेंट अवेलेबिलिटी बोलतो आपण, तो कंटेंट अवेलेबिलिटी सध्या एवढी इझी आहे तुम्हाला जी की तेव्हा नव्हती. इवन तुम्ही राजकुमार घोडकेच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता, तेव्हा जे इंटरनेट होतं खूप कॉस्टली होतं, तासाला तुम्हाला 25 रुपये, आणि तेव्हा 25 रुपये म्हणजे खूप मॅटर करायचे लोकांना, आणि त्याच्यामधून एज्युकेशन घ्यायचं खूप हार्ड होतं, आणि सध्या तुम्हाला खूप इझी आहे ह्या गोष्टी. आणि सोशल मीडिया म्हणजे असं नाही की तुम्ही सोशल मीडिया फ्रीक असलं पाहिजे, इनफॅक्ट मी सोशल मीडियावरती फक्त 1-2 प्लॅटफॉर्मवरती आहे जे पण मी यूज नाही करत. मी फेसबुकवरती नाही आहे, माझं फेसबुकवरती होतो मी अगोदर, परंतु फेसबुकवरती नाही आहे मी सध्या. त्याचा परंतु तोटा काही जाणवत नाही आहे. मेन म्हणजे काय, तुम्ही अचीव काय करता, तुमचं स्वतःचं करिअर कसं तुम्ही बिल्ड करता, कारण एज्युकेशन खूप इझी आहे सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं तर कम्पेअर टू पास्ट 1 decade.
1: अच्छा, म्हणजे सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेणं हे आपल्या हातामध्ये
2: आहे,
1: पण जर एकदा त्याच्यामध्ये वाहवत गेले की मग पुन्हा आपण ते आपल्या कंट्रोलमध्ये काही राहणार.
2: हो बरोबर, कारण सोशल मीडिया कसं आहे, तुमचा वेळ जो जातो तुम्हाला समजत नाही, आणि मेन काय आपण सध्याच्या जगामध्ये कसं आहे, टाइम इज इक्वल टू मनी. मग तुम्ही टाइम स्पेंड करताय म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या जवळचा पैसा खर्च करताय.
1: बरोबर,
2: तर मग हा डिफरन्स क्लिअर आहे तो आपण अंडरस्टँड केला पाहिजे.
1: अच्छा,
2: आणि त्याच्याप्रमाणे सोशल मीडिया खराब नाही असं बोलत नाही, परंतु जसं तुम्ही बोललात की सोशल मीडियाचा जसा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे तसा आपण स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे, पर विदाऊट म्हणजे त्याच्यामध्ये वाहून न जाता.
1: आता एक आता असा विषय येतो की जसं तुमचं 2012 साली तुम्ही पासआउट झाला, 2017 साली जर्मनीला गेलात, मध्यंतरीचे 5 वर्ष आणि आताचे हे 5 वर्ष काय डिफरन्स आहे किंवा काय तुमच्या लाईफमधला चेंज आहे?
2: लाईफमधला चेंज प्लस मी कॉलेजमधला पण चेंज अनुभवला त्याच्यामध्ये. 2012 जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन नावाची गोष्ट खूप कमी होती. म्हणजे कसं होतं तेव्हा 1 ते 2 कंपन्या आल्या होत्या आय थिंक, आणि ते पण गव्हर्नमेंट रिलेटेड होत्या, जसं की मिलिटरीमध्ये हायर करणं वगैरे. परंतु जो आता मेजर डिफरन्स कॉलेजमध्ये पण बघतो, कॉलेज हे सध्या यांचं वेल इस्टॅब्लिश डिपार्टमेंट आहे जे कॅम्पससाठी वर्क करतं, आणि खूप सारे बघतो मी आणि प्राऊड फील पण करतो सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी की डिरेक्टली त्यांना ॲक्सेस भेटतो मोठ्या कंपन्या, TCS असो किंवा इन्फोसिस असो किंवा बाकीच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथं त्यांना इझिली ॲक्सेस भेटतो कॅम्पस सिलेक्शनमध्ये. हां, आणि माझी गोष्ट सांगायची झाली तर तेव्हा कॅम्पस सिलेक्शन झालेलं नव्हतं, मग आमच्यासाठी स्ट्रगल पॉईंट होता तेव्हा. मग माझा फर्स्ट जॉब मी 1 जानेवारी 2013 जॉईन केलेला, आणि त्याच्यासाठी पण थोडं स्ट्रगल करावं लागलं, ॲडिशनल क्लासेस वगैरे घ्यावे लागले. आणि माझी पहिली कंपनी होती इसन एनर्जी कन्वर्जन डिव्हायसेस, देखील मुंबई लोकेटेड आहे, नरीमन पॉईंटला आहे ती. तो माझा पहिला जॉब, आणि मग तिथून मी 1.5 वर्ष केलं तिथं. नंतरची माझी दुसरी कंपनी होती इन्फोसिस होती माझी. परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच की तेव्हा कॅम्पस सिलेक्शन थोडं कमी असताना पण तेरणाचं जे एज्युकेशन होतं ते मॅटर केलं, ज्यानं आम्हाला खूप गाईड केलं इवन नॉन कॅम्पस सिलेक्शनसाठी. आणि सध्या तर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे कॅम्पस सिलेक्शन. आणि माझं हां जर्मनीपर्यंत जो आहे, त्याच्यानंतर मी इन्फोसिसमध्ये 2015 केलं, मिड ऑफ 2015. आणि मग इन्फोसिसचा क्लायंट होता तेव्हा वोडाफोन जर्मनी. मग वोडाफोन जर्मनीचं इथं ऑफिस आहे पुण्यामध्ये,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्राण प्रिय

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भी पता है।

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय डिप्लोमा कुठल्याही शाखेचे पदवीधर फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाइट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

Smile.

रन रन रन रन रन रन रन रन रन रन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITI, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर वी माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.